च्या दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्त्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्त्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचारणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे अण्णा जोशी यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज मंगळवार, आषाढ कृष्ण चतुर्दशी, अर्थात 11 ऑगस्ट 2026. आजचं नक्षत्र आहे पुनर्वसू नक्षत्र. आज शिवरात्री आहे. उत्तर रात्री 1:53 नंतर अमावास्या प्रारंभ होत आहे. संतश्रेष्ठ श्री सावता माळी यांची आज पुण्यतिथी आहे.

सातारा इथले श्री स्वयंज्योती मुळे महाराजांची आज पुण्यतिथी आहे. वडगाव बेळगाव इथे आज श्री मंगाई देवी यात्रा आहे. शास्त्रार्थ विवरणाच्या दृष्टीने आजचा चतुर्दशी दिवस वर्ज्य दिवस आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. रामरक्षेचं महत्व आपल्या जीवनात अनन्य साधारण आहे. रोजच्या जीवनात कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते. जी स्पंदनं रामरक्षेतून जागृत होतात आणि प्राप्त होतात ती दाखवण्यासाठी कुठलाही चष्मा किंवा भिंग उपलब्ध नाही, परंतु स्वानुभव ह्या एकमेव साधनातून याची प्रचिती येते. घरात एकटे आहात, रामरक्षा म्हणा. कुणी आजारी आहे, त्याच्या शेजारी बसून रामरक्षा म्हणा. प्रवासात आहात, रामरक्षा म्हणा. रस्त्यावरून एकटे जात आहात, रामरक्षा म्हणा. कोणत्याही कामासाठी जात आहात तेव्हा रामरक्षा म्हणा. नवीन देशात अनोळखी लोकांच्यात आहात तेव्हा रामरक्षा म्हणा. आत्त सज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिषंग संगिनऊ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम. हा श्लोक म्हणताना अंगावर उभा राहणारा काटा अनुभवण्यासारखा असतो. रामरक्षा हा खऱ्या अर्थाने राम बाण आहे.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 11 ऑगस्ट. समाधान भगवंताशिवाय कोठेही नाही. खरोखर जे आपल्या बुद्धीला पटतं आणि अनुभवाला येतं ते सत्य आहे असं धरून चालायला हरकत नाही. मग त्याच्या आड कोणीही येत असेल तरी त्याची आपण पर्वा करू नये. पण ते सत्य अनुभवायला यायला आमची बुद्धी स्थिर पाहिजे. हल्ली जगात बुद्धिभेद फार झाला आहे. अशा वेळी माणसाची बुद्धी स्थिर राहणे फार कठीण झाले आहे. अगदी अत्यंत सदाचाराने वागणाऱ्या माणसाची सुद्धा बुद्धी केव्हा फिरेल हे सांगता येणार नाही. केवळ शास्त्र सांगतं म्हणून अमुक एक सत्य आहे असं धरून चाला असं मी म्हणत नाही. मी सांगतो तेच सत्य आहे असं तुम्ही म्हणा असंही मी म्हणत नाही. तुम्ही आपल्या स्वतःच्या विचारानेच ठरवा की जीवनात तुम्हाला समाधान पाहिजे आहे ना. ते समाधान भगवंताशिवाय दुसरं कुठेही आपल्याला मिळणार नाही हे अगदी निश्चयाने ठरवा. एकदा तुमचा निश्चय कायम झाल्यावर तुमच्या आड कुणीही येऊ शकणार नाही. निश्चय मात्र कायम पाहिजे. या निश्चयाचं बळ किती विलक्षण आहे म्हणून सांगू. एका गावात एक 50-60 वयाचा बुद्धिमान पण कुत्सित वृत्तीचा माणूस राहत होता. वेडेवाकडे प्रश्न विचारून टवाळके करण्यात त्याचा हातखंडा होता. एकदा एका साधूचं प्रवचन अगदी रंगात आलं असताना एकदम मध्येच उभा राहून तो म्हणाला, अहो बुवा, ती तुमची भक्ती व्यक्ती ती बाजूला ठेवा, देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल ते सांगा. त्यावर साधू शांतपणे बोलला, ते मी सांगतो पण आता तुमचं उतार वय झालं, काळ केव्हा झडप घालील याचा नेम नाही. तर आता मला सांगा की प्रपंचाची उपाधी, देहाची व्याधी आणि मृत्यूची मगरमिठी यातून स्वातंत्र्य मिळवायचा काही विचार प्रयत्न तुम्ही केला आहे का? हा मार्मिक प्रतिप्रश्न ऐकून टवाळखोर चुप बसला. पण त्याचं विचारचक्र सुरू झालं. दुसऱ्या दिवशी तो त्या साधूला भेटून म्हणाला, आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही, पण आता मी काय करू ते मला सांगा. साधू बोलला, 2 वर्ष मौन धरून नामस्मरण करावं. त्या दिवसापासून त्याने दृढनिश्चयाने मौन धरलं आणि नामजपाचा तडाखा लावला. मौनाचा अवधी संपल्यावर साधूची पुन्हा गाठ पडली. तेव्हा तो इसम डोळ्यात पाणी आणून म्हणाला, महाराज, मला सर्व मिळालं. मला नामाने जे समाधान मिळालं त्यापुढे इतर सर्व गोष्टी रद्द आहेत. निश्चयपूर्वक नामस्मरणाचं असं विलक्षण सामर्थ्य आहे. नामी ठेवावे चित्त, तेच मानावे सत्य, हा निश्चय ठेवा मनात, मन होईल निभ्रांत. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, ऐकूयात वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, ऐकूयात संगीतकार बाळ बर्वे यांच्या संगीत रचनेतलं शाहीर राम जोशी यांचं हे पद. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा.

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। गणपतराव जोशी यांच्या घराजवळ एक औदुंबराचं झाड होतं। औदुंबराच्या परिसरात मोकळी जागा होती आणि ह्या औदुंबराच्या झाडाखाली खूप वेळेला स्वामी येऊन बसत। स्वामी आले की स्वामींभोवती लोक जमत। ह्या भक्तांमध्ये गणपतराव जोशी, गोपाळ भट भिडे, मिरजकर, चोळाप्पा, बाळाप्पा ही स्वामींची निकटवर्ती सेवेकरी मंडळी असत। त्यांच्या मनात एकदा आलं की स्वामी जिथे नित्य बसतात त्या जागेवर स्वामींच्या पादुकांची स्थापना करावी, तिथे मठ बांधावा। प्रश्न पैशाचा होता। सर्वांनी ह्यासंबंधी विचार केला। मनातले विचार प्रकट कसे करायचे हे त्यांचं त्यांनाच कळेना। अंतर्ज्ञानी स्वामींनी हे ओळखलं आणि स्वामी आपल्या परमभक्तांना म्हणाले, मठ बांधून पादुकांची स्थापना करा। सर्वांना आश्चर्य वाटलं की स्वामींनी आपल्या मनातले विचार ओळखले कसे। भक्तमंडळींनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि चिंतेच्या सुरात म्हणाले, स्वामी, मठाच्या उभारणीसाठी पैसे कुठून आणायचे हा खरंतर आमच्या पुढे प्रश्न आहे। स्वामी म्हणाले, काळजी कशाला करता, भिक्षेची झोळी गळ्यात बांधा आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असं म्हणत गावातून फिरा, पाहिजे तितके पैसे गोळा होतील। स्वामींची आज्ञाप्रमाण मानून भक्तमंडळी गावभर हिंडली। आजूबाजूच्या गावातून त्यांनी भक्तीची झोळी फिरवली। खूप पैसे गोळा झाले, मठाची स्थापना झाली। पादुकांची पूजा अर्चा करून प्राणप्रतिष्ठा करताना स्वतः स्वामी जातीने हजर झाले। भक्तांची इच्छा पूर्ण झाली। मठासमोर एक सभामंडप बांधावा असं मनात आलं आणि त्या दरम्यान अक्कलकोटात स्वामींचे एक परमभक्त आले। त्यांचं नाव विनायक वासुदेव जोशी। त्यांना प्रेरणा झाली आणि त्यांनी सभामंडपाचा खर्च एक रकमी दिला। समर्थांनी भक्तांची मठ संकल्पना पूर्णत्वाला नेली। स्वामींच्या साक्षीने मठ उभा राहिला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की तुम्ही कोणाच्या संगतीत आहात ह्यावर तुमचं आयुष्य तोललं जातं। संत संगतीत राहिलात तर केवळ भगवंत विचाराने प्रत्येक श्वास घेतला जाईल, नामाचं महत्व कळेल, संपूर्ण वेळ नामस्मरणात आपोआप जाईल। तुमच्या आयुष्याला भगवंत विचारांनी भरलेला सुंदर आकार मिळेल। थोडक्यात सांगायचं तर संत संगतीचा आपल्या मनावर आणि एकूणच अस्तित्वावर खूप खोलवर परिणाम घडतो। त्याचे साद पडसाद आपल्या एकूणच जगत असलेल्या आयुष्यावर पडतात। म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की त्यासाठी अखंड नामात गर्क राहा, नामाची संगत धरा, तरच भगवंत दर्शन घडेल। आनंदाने आपलं आयुष्य जगण्याची हीच एक भक्ती खूण आहे। नामच आपल्याला शेवटी तारून नेणार आहे हा विश्वास फक्त संतच देतात। त्यासाठी संत संगत आवश्यक आहे। खूप कष्ट घेतल्यानंतर नामाचं महत्व पटतं। नाम सहजासहजी मुखात कधी येत नाही, त्यासाठी प्रथम नामाची ओढ निर्माण व्हावी लागते।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

ಅವಿಚ್ಛಿನ್ನ ಅನುರಾಗಂ ಲಭತೆ. ವೇದಾಂತ ಸುದ್ಧಾ ತೋ ತ್ಯಾಗ ಕರುನ್ ಟಾಕ್ತೋ. ಸಮರ್ಥಾನಿ ಮಂಟ್ಲಾಯ ಕಾಯ ಕಿ ಧಡಸಿ ವಿಧಾನ ಆಯ್ತು. ಅದೇ ಧಡಸಿ ವಿಧಾನ ಸಮರ್ಥನದ ಏಕ ವಿಧಾನ ಆಯ್ತು. ತ್ರೈಗುಣ್ಯ ವಿಷಯ ವೇದಾ ನಿಸ್ತ್ರೈಗುಣ್ಯ ಭವಾರ್ಜುನ. ಹೇ ಗೀತೆತ್ಲ ಆಯ್ತು ಆಣಿ ಸಮರ್ಥಾನಿ ಮಂಟ್ಲೇಲ ಆಯ್ತು. ವೇದ ಬೋಲಿಲಾ ಪೂರ್ವಪಕ್ಷ ಮೂರ್ಖ ತೇತೇಚಿ ಲಾವೆ ಲಕ್ಷ. ವೇದಾನೆ ಸುದ್ಧಾ ಪೂರ್ವಪಕ್ಷ ಸಾಂಗಿತ್ಲ ಆಯ್ತು, ತ್ಯಾಚ ಸುದ್ಧಾ ಖಂಡನ ಆಯ್ತು. ಹೇ ಸಮರ್ಥನ ಸಾರ್ಕೆ ವೈದಿಕ ಪರಂಪರೆತ್ಲೆ ಸಂತ ಮಂಟತ. तो वेदांचा त्याग करतो कारण वेदातली सगळी कर्म जी आहे ती स्वर्ग प्राप्तीसाठी आहे. मी जेव्हा गडावरती जॉईन झालो राहायला तिथे सेवेसाठी, तर तिथे दिनकरम केवलकरम होते. त्यांच्या लक्षात आलं की हा विवेकानंद प्रेमी जास्त आहे आणि फार सोळवळ कर्मकांड काही मानत नाही. मग मी त्या चक्रात अडकावं, त्या यंत्रणेत सापडावं म्हणून ते मला म्हटले, अरे तू आला तर तर रुद्र शिकून घे, म्हणजे समाधीचे पूजेवेळी तू रुद्राला बसू शकशील, म्हणजे सोळं नेसलं पाहिजे, तिथं जाऊन बसलं पाहिजे, आवर्तन म्हटली पाहिजे. म्हटलं ठीक आहे, मला फक्त रुद्राची पोथी अर्थाच द्या म्हटलं. त्यांनी ठीक आहे, म्हणजे अर्थाच मला रुद्राची पोथी दिली. त्या रुद्राच्या पोथीचा अर्थ मी वाचला, म्हटलं आयुष्यात आपण रुद्र कधी म्हणायचा नाही. सगळ्या भिरुत्वाच्या प्रार्थना आहेत, सगळ्या स्वार्थासाठी प्रार्थना आहेत, सगळ्या शत्रूच्या विनाशासाठी प्रार्थना आहेत. म्हटलं याच्याक्षम रामरक्षा किती चांगली आहे, भीमरूपी स्तोत्र किती चांगलं आहे, मग आपण ते म्हणतो आहे, पुन्हा या रुद्रामध्ये कशासाठी अडकायचं. मी दिनकरांना बाबा मला या प्रार्थना काही आवडल्या नाहीत, मी या चक्रात मी अडकणार नाही म्हटलं, मला नाही त्याच्या मी चमे करत असाय, मी त्याला नाही म्हणून सांगितलं. आपल्या वेदातल्या सुद्धा ज्या प्रार्थना आहेत त्या स्वर्ग पुण्यप्राप्तीसाठी आणि स्वर्गासाठीच आहेत. आणि माऊलीने काय म्हटलंय, स्वर्ग नरक वाटा चोरांच्या, पापात्मक पुण्य स्वर्गा जायजे, पापात्मक पापे नरका जायजे, जेणे मदय का ते पाविजे, त्याची शुद्ध पुण्य.

केला त्याशी मद्रूपी अभेदताच्या भक्ताशी मिणधा त्यापाशी वेदवादू. वेद त्यांना मिंद आहे, तो वेदापेक्षा श्रेष्ठ आहे हे कोणाशी सांगितलेलं आहे? अविद्या भेद सबळ ज्याशी वेदून नियामक केला त्याशी. जे अविद्येमध्ये आहे, जे मायेमध्ये आहे, जे सतत स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतायत, त्यांना सांगितलं अरे तुम्ही हे चांगलं काम करा म्हणजे तुम्ही स्वर्गात जाल. मग थोडस त्याचं कॉन्सन्ट्रेशन डायव्हर्ट करून दिली. जसं मुलगा सारखा टीव्ही पाहायला लागला की आपण त्याला काय म्हणतो, तुला जर परीक्षेसाठी मार्क मिळाले तर मी सायकल घेऊन देईन, तू जर मेरिटमध्ये आला तर तुला मी मोटरसायकल घेऊन देईन. हे जसं प्रॉब्लेम आपण मधाचं बोट दाखवतो, मोटरसायकल महत्वाचे नसते, त्याने चांगले मार्क मिळवावेत, आयुष्यात पुढे यावं हा महत्वाचा हेतू असतो. तसे वेदाने आपण फार ट्रॅकच्या बाहेर जाऊ नये म्हणून आपल्याला ट्रॅकमध्ये ठेवण्यासाठी काही मधाची बोट आणि प्रलोभनं दाखवलेली आहेत. पण जो सारखा अभ्यासच करतो आहे त्याला या प्रलोभनाची काही किंमत नाही आहे. भक्तासाठी हे नाहीच आहे. हे सगळं जे शास्त्राला सोडून काही गोष्टी करत राहतात त्यांना त्यांच्या चुकांचं प्रायश्चित्त व्हावं आणि त्याने शक्यतो ट्रॅक सोडून फार वागू नये, शास्त्राज्ञा पाळावी म्हणून त्यांच्यासाठी वेदाचे नियम आहेत. थोर भक्ताला या गोष्टींची काही आवश्यकता नाही. स्पष्टपणे नाथ म्हणतायत की वेद वंदी त्याचे चरण किंवा वेद त्याचा मिंदाय म्हणून तो वेदांचा सुद्धा त्याग करतो. ज्याला भगवंताचं अखंड चिंतन आहे त्याला वैदिक कर्मांची काय गरज आहे? मीराबाईंना काय सत्यांची पूजा करायची गरज आहे? मीराबाईंना काय रुद्राचं आवर्तन करण्याची गरज आहे? तुकाराम महाराजांना कशाला कुठेतरी देवाचा कुठल्या तरी समाधीची पूजा करा आणि अभिषेक करा याची गरज आहे? ते या सगळ्याच्या पलीकडे आहेत. हे तुमच्या आपल्यासारख्या माणसाला सांगितलेलं आहे की ज्याने अर्थ आणि काम या गोष्टी संपादन करत असताना काही प्रमाद चुकून घडले असू शकतील, नकळत काही कौटुंबिक जीवनात कोणावर तरी अन्याय झाला असेल, मग त्या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी थोडं का येणार चांगली कर्म तरी कर, तर देवाची पूजा तरी कर, दादर गडावर जाऊन अभिषेक तरी कर. पण जो ध्यान करतोय नियमितपणे, नियमितपणे दर्जाचा अभ्यास करतो आहे, त्याने काही तिथं जर अभिषेक केलाच पाहिजे आणि सोळा नेसलंच पाहिजे असं काही नाहीये. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. म्हणून मोठ्या साहसाने नारद म्हणतायत की तो या सगळ्या गोष्टींचा त्याग करतो. शेवटी वेद आणि ते सगळे धार्मिक ग्रंथ हे सुद्धा भौतिक व्यायामशाळाच आहे. मेंटल जिम्नॅस्टिक, इंटेलेक्च्युअल जिम्नॅस्टिक नुसत्या शब्दांचा छळ आहे. ज्याला ते प्राप्त झालेलं आहे तो या कशाच्या भानगडीत पडत नाही. ते रामकुटाने सांगितलं जसं, तो आपलं बागेत जातो, त्या माळ्याशी मैत्री करतो आणि आंबे खाऊन बाहेर पडतो. रामकुटे म्हणतात माळे म्हणजे संत आहेत, त्यांच्याशी मैत्री करा आणि आंबे खात बसा. तसा हा या सगळ्या शब्द जाळात बाहेर पडतो. ज्याला भगवत प्रेमाची तहान लागलेली आहे तो या सगळ्यांना टाळतो. तो मनुष्य स्वतः तरतो आणि इतरांना सुद्धा तारतो. सतरती सतरती स लोकान तारयती. हे फार महत्वाचं आहे. तो एकटा तरत नाही, लोकान तारयती. स्वतःही मुक्त होतो आणि इतरांनाही मुक्त करतो. सतरती याचा अर्थ तो पहिल्या तीराला पोचतो. जे अनेक अडथळे माया नदीचे वर्णन केलेले आहेत ते सगळे अडथळे तो ओलांडतो, त्या सगळ्याच्या पलीकडे जातो. मामेव ये प्रपद्यंते मायाम येताम तरंतिते, त्याप्रमाणे ते तरुण जातात कारण ते मला शरण येतात. त्याचं तोंड करताना माऊलीने म्हटलेलं आहे, येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मधला भजले, तया ऐलीच थडिये सरले माया जळ. त्यांना नदीत उतरायच्या आधीच पाणी सगळं संपलं. जे सतत माझं भजन करत आहेत त्यांना माया नदीच नाही आहे. माया नदी कोणासाठी आहे? जे भगवंताला विसरून ऐकाच्या मागे धावलेले आहेत त्यांच्यासाठी माया नदी आहे. जे भक्त आहेत ते तिथं येण्यापूर्वी ते सगळं बाजूला सरलं गेलेलं आहे. त्याचं नाथाने फार सुंदर वर्णन केलंय, धरुणी अनन्य भक्तीचा मार्ग करुणी सर्व धर्म कर्म त्यागो, हा तरुणोपाय चांगू येरू तो व्यंगू अधपाती. तो मला शरण येतो, अनन्य भक्त होतो आणि अनन्य भक्त होताना करुणी सर्व धर्म कर्म त्यागू. इथं ते गीतेतलं आठवतो, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण व्रज. एकदा सद्गुरु जीवनामध्ये आले
आता कृष्णाने

0: आपला गुरु मानलेला आहे. आता कृष्ण सांगतो आहे ते बरोबर आहे की नाही हे वेदांच्या रेफरन्सने अर्जुनाने ठरवायचं का? ते वर्णसंकर होईल, मग असं होईल, मग स्त्रिया असं करतील, पुरुष असे करतील, मग सगळी संसाराची घडी विस्कळीत होईल, हा उपदेश कोण करतोय? अर्जुन करतोय. जनकेश्वरी जगाची जबाबदारी कोणावरती आहे? अर्जुनावरतीच आहे. डॉक्टर काकांनी त्याचा अनुवाद केलाय, जग जगापरी चाले. ते ईश्वरे सूत्र बांधिले, ते सूत्र आपण हाती घेतले असे न व्हावे. अर्जुनाने सूत्राच्या हातात घेतले. जणू काय कृष्णाला ते सांगतो की मी ते सगळं चालवते म्हणून. तर कृष्ण म्हणतोय माऊलीने त्याचा अनुवाद छान केलाय, तू जगात सगळं चालवते ते मला माहिती नव्हतं, बरं झालं नवीन माहिती मिळाली म्हणते. तुझ्यावर सगळी जबाबदारी आहे. आता तुझ्यावर कुठली जबाबदारी आहे? हे सगळं त्याच्या सत्तेने चाललेलं आहे, तू मला शरण आहे. म्हणून सर्वधर्मान परित्यज्य सगळं बाजूला ठेवून मी सांगतो त्याप्रमाणे वा. त्याला नाथाने म्हटलंय, हरिनाम भजन कल्लोळे, माया जीव घेऊनी पळे, भक्त तरती भाळे भोळे, हरिभजन भळे महामाया. माया सुद्धा घाबरून पळून जाते. परमेश्वर त्याच्या पाठीशी म्हटल्यानंतर तयाची वर्णावी काय त्वरी, जयाचा भगवंत कैवारी. भगवंत कैवारी म्हटल्यानंतर माया सुद्धा त्याच्या पाठीमागे लागत नाही. मग जो असं स्वतः तरतो आहे तोच इतरांना तारतो. नाही तर समर्थ म्हणले पोहणाराच गुसक्या खातो, तो कैसा इतरांशी काढितो? म्हणून तरतेनं बुडवणं द्यावे बुडते याची. आपण यथेष्ट जेवणे, उरले त्यांना वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. तैसे ज्ञान आहे, तृप्त व्हावे त्याची ज्ञान जनात सांगावे, तरतेनं बुडवणं द्यावे बुडते याची. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे. रामकृष्ण म्हणतात घरात जेवायला आणि गाव जेवण देतोय म्हटले, काय उपयोग आहे त्याचा? हा स्वतःच उपाशी आहे. म्हणजे ज्याला स्वतःला ज्ञान नाहीये आणि चालला सगळ्यांना ज्ञान द्यायला. तरतेने बुडून द्यावे बुडते याची. कोण तारू शकतो? जो स्वतः तरलाय तो दुसऱ्याला तारू शकतो. विवेकानंदांच्या भाषेत बी अँड मेक, घडा आणि घडवा, किंवा बिघडा आणि बिघडवा चोखामेळाच्या भाषेत. तर तुम्ही स्वतः तयार व्हा. जो असं स्वतः तयार झालेला आहे त्याला भगवत कृपेचा सतत अखंड अनुभव असतो, तो अनेकांना मायेतनं बाहेर काढतो. किती लोकांचा उद्धार केला ज्ञानदेवांनी, तुकाराम महाराजांनी, समर्थांनी, रामकृष्ण विवेकानंदांनी. आज रामकृष्ण मठाचे काही हजार संन्याशी आहेत. एक विवेकानंद त्या तरुण गेले रामकृष्णांच्या नौकेत बसून, आता किती संन्याशी झाले? काही हजार. भारतभर आहेत, भारताबाहेर आहेत. ते लोक संन्यास घेतात, काम करतात. बाहेर चिन्मय मिशन झालं, हरे कृष्ण हरिरामचं इस्कॉन झाला, किती संप्रदाय आहेत, अरविंदांचं मिशन आहे, किती ठिकाणी. म्हणजे हे लोक तरले आणि त्या अनेक लोकांच्या तरण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला. समर्थ तेव्हा होऊन गेले, 1400 मुलांना अनुग्रह दिला. कल्याण, उद्धव, दिनकर, दिवाकर, गिरीधर या सगळ्यांचा उद्धार केला. अजूनही चालूच आहे काम. ते नॉर्थिवान सारखा चौथी शिकलेला मुलगा, एका मजुराचा शेतकऱ्यांचा मुलगा, पण आज 65 वर्ष गडाची सेवा करत आहेत. 65 वर्ष गडाची सेवा करून मारुतीबुवांनी अनेक पुस्तकं लिहिली. चौथी शिकलेला मुलगा, आत्माराम लिहिला, मनाचे श्लोक लिहिले, दासबोध लिहिला, आनंद भुवन लिहिलं, श्रीधर स्वामींचे चरित्र लिहिलं, अनेक कविता लिहिल्या. एकटे समर्थ तरले नाही, अजूनही सगळ्या भक्तांना ते तारताय. किती लोक तयार होत आहेत? श्रीधर स्वामी झाले, किती संत होऊन गेले. ज्ञानेश्वरीने किती लोकांचा उद्धार केला. देगलूरकर महाराज आहेत, किसन महाराज साखरे आहेत, रंगनाथ स्वामी आहेत, रंगनाथ महाराज परभणीकर, किती लोक त्यांच्या यांनी तरुण गेले. असे अनेक लोक आजही त्या जहाजामध्ये बसून समुद्राच्या पलीकडच्या किनाऱ्याला पहिलं तळी पोहोचत आहेत. म्हणजे स्वतः तरतात ते इतरांना तरवतात, कारण त्यांना करुणा असते. बुडती हे ज्यानं न देखावे डोळा, म्हणून कळवळा येतो आम्हा. किंवा चिंता करती विश्वाची, कैची देवदेवालय तकती, कैसे कुटुंब वत्सल लोक जगती, कैसे क्षेम राहील जगती, कोणीकडे जातील हे, काय होईल या लोकांचं, म्हणजे संसार कसे. आपण आज जर संत तुकाराम महाराज नसते, ज्ञानेश्वर महाराज नसते, समर्थ नसते, आपलं काय झालं असतं? कुठल्या कौमध्ये आपण असतो आता? इयर एंडिंग, नवं वर्ष, महम्मद पैगंबर जयंती, गुरुवारच्या सुट्टी, आज रात्री भरपूर ढोसायचं आणि शुक्रवारी सावकाश उठायचं, कशाला इथं धडपड झालो आपण? म्हणजे हे कोणाची कृपा आहे? जे स्वतः तरुण गेले ते अजूनही ही रामनाम नौका तुमच्या आमच्यासाठी तरुण जाण्यासाठी या अरबी समुद्रामध्ये सोडतायत, आणि तुम्ही या समुद्रात बुडू नका, तुम्ही पहिल्या तीराला बरोबर पोहोचा, याची काळजी ते अजून घेत आहेत. मग ते स्वतः तरतात आणि इतरांना तरुण जातात. राघवाचा वर पावलोचा त्वर, जनाचा उद्धार करावया, किंवा कीर्तनाचे नि नटनाचे, जळतील पर्वत पापाचे, जे नामची नाही प्राय चित्ताचे, ऐसे केले. समाजाचं खरं कल्याण हे लोक करतायत. किंवा कीर्तनाचे नि महाघोषे, नाशिले जगाची सर्व दुःखे, अवघे विश्वची हरिके, भारिले महासुखे उचंबळत, असं नाथ म्हणतात. त्यांनी ही सगळी कीर्तन परंपरा, भक्ती परंपरा, ज्ञान परंपरा ही जिवंत ठेवली आणि किती लोकांचं कल्याण केलं. मग असे संत पृथ्वीच्या पाठीवरती सतत असावेत हे प्रसादान ज्ञानेश्वर महाराज मागतात. आणि त्या प्रसादान म्हणतात, चंद्रमेजे अलांचन, मार्तंडजे तापहीन, ते सर्वही सज्जन सोयरे होतो. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी, भेटतो भूता. आणि ईश्वरनिष्ठांची मांदियाळी लिमिटेड कंपनी असता का माने? चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता म्हणजे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. त्यांचा उपदेश सुद्धा सरोवरासारखा लिमिटेड नको, नदीसारखा मर्यादित नको, तो उपदेश सुद्धा समुद्रासारखा भरपूर असावा. पण समुद्र खरट आहे, त्यांचं बोलणं पियुष म्हणजे अमृतासारखं मधुर असावं. मग अशी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी स्वतः तरत असते आणि इतरांना सुद्धा तारत असते. जे स्वतः मुक्त होतात ते इतरांना मुक्त करू शकतात. जे स्वतःच बंधनामध्ये सांगणारा जर मायेत अडकलेला असेल तर तो दुसऱ्याला मायेतनं काढू शकणार नाही. आदित्य महाराज लोक टीव्हीवरती बोलतात, मोठमोठ्याले मंडप दिसतात, 5-50 हजार माणसं समोर बसलेली असतात, का नाही समाजात परिवर्तन होत? ते लोक काय तरुण जात? कारण सांगणारे बुडायच्या मनात तिथे. कारण त्यांचं जे सगळं कार्यक्रम आहेत ते सगळी अर्थव्यवस्था आहे, परमार्थ व्यवस्था नाहीये. किती लाखाचा मंडप, किती लाख जाहिराती किती येतील, टीव्हीवाले सुद्धा कोणाला कार्यक्रम देतात तिथे जे जाहिराती आणतील. एका महाराजांनी मी विचारलं का तुम्ही तिथे त्या चॅनलला नाही कार्यक्रम झालं, त्यांना त्या फार जाहिराती लागतात म्हटले, मला एवढ्या आणता येत नाही. ते सुद्धा जाहिराती आणणारे लोक अधिक गाठतात, त्यांना सांगतात तुम्ही टीव्हीला सांगा अशा तुमच्या 30-32 लाखाच्या जाहिराती तुम्ही गोळा केल्यात की मला ते चान्स देतील तिथं बोलायला. कोण तरणार? हे तरुण जाणार, मंडपातले लोक तरणार. जो भक्त आहे तो तरुण जाईल, तो निष्ठेने करेल तो तरुण जाईल, सांगणार अडकून राहील. ती गोष्ट सांगतात की त्या माणसाचा चातुर्मास होता त्या गावामध्ये, नदीकाठी ते गाव होतं. एक बाई कायम उशिरा यायची प्रवचनाला, तिचा चेहरा खूप भाविक होता. त्या महाराजांच्या लक्षात आलं की बाई खूप श्रद्धावान आहे, नमस्कार करायला यायची, त्या मोठ्या श्रद्धेने नमस्कार करायची. त्या महाराजांनी तिला विचारलं, बाई तुम्ही रोज उशिरा का येता? तर म्हटले नदीला पूर असतो, पावसाळ्याचे दिवस आहेत, चातुर्मास आहे, त्यामुळे मला पाणी कमी झाल्याशिवाय मी येऊ शकत नाही. अहो रामनामावर श्रद्धा ठेवा, रामनाम घ्याल, तरंग द्याल म्हटले नदीवर, काय काळजी करताय? ते भावनेच्या भरात बोलून गेले. फार सोपं असतं भावनेच्या भरात बोलणं, प्रत्यक्ष जगणं फार अवघड असत. ती बाई दुसऱ्या शिखरच नदीला पाणी होतं आणि ती श्रीराम जयराम जयराम म्हणत तरंग तरंगत आली. तिचे पाय बुडलेच नाहीत खाली, त्याच्यावर ती चालत आली अक्षरच्या पाण्यावरनं. त्याने विचारलं, तुम्ही बरोबर आला वेळेवरती, तुम्ही सांगितलेला प्रयोग केला म्हटले, मी पाण्यात बुडले नाही, बरोबर आले. महाराजांनी जरा चक्रवून गेले ते. मग महाराजांनी तिने विनंती केली की महाराज तुम्ही उद्या याल का सकाळी माझ्याकडे नाट्याला? येईन म्हटले. तू मला घ्यायला ये म्हणजे मला रस्ता माहिती नाही. ठीक आहे म्हटले. ती घ्यायला आली तेव्हा पाणी होतं नदीला. तिने श्रीराम जयराम जय जयराम म्हणून चालायला सुरुवात केली, महाराज घटाणा खायला लागले. सांगणारच जर मायेत अडकलेला असेल. आम्ही एक मोठी सभा आळंदीला घेतली होती, 2500 लोक होते. 3 दिवसाचं शिबिर घेतलं होतं. किशोरजी असं मी त्या शिबिराचे मुख्य होतो. एक महाराज बोलावले होते. विवेकानंदांचं शिबिर होतं ते 3 दिवसाचं. ते महाराज भावनेच्या टाळ्या मोजण फार सोपं असतं. ते महाराज भावनेच्या भरात काय म्हणाले व्याख्यानात, विवेकानंद म्हणाले, गिव्ह मी 100 नचिकेतास अँड आय विल चेंज युअर द वर्ल्ड. म्हटलं मी म्हणतो, गिव्ह मी 100 बॉईज आय विल मेक देम नचिकेतास. इतक्या टाळ्या वाजवल्या लोकांनी, डायलॉग मारला हिंदी सिनेमातला स्टाईल. नंतर ते महाराज आणि मी आणि किशोरजी आम्ही ज्यावेळेला एकत्र होतो, ते एकांत जेवत होते म्हणून त्यांच्या खोलीत आम्हाला दोघांना त्याने प्रवेश दिला. आम्ही तिथं जेवत असताना किशोर त्यांना म्हणाले, आय विल गिव्ह यू 100 बॉईज, यू मेक देम नचिकेतास. मी म्हटले, वेद पाठशाळेची 100 मुलं तुम्हाला देतो, तुम्ही त्यांना नचिकेता करा. ते आचार्याने काय म्हणाले, महाराज स्टेजवर बोलणं सोपं असतं, गोठा काढलाय, गोशाळा काढली आहे, गायींचं शेण काढायला माणूस नाही म्हणजे काय प्रोग्राम आहे तुमच्याकडे. भावनेच्यावर तुम्ही आपले डायलॉग मारताय, लोक टाळ्या वाजवत आहेत, टीव्हीवर मंडप आहे, महाराज आपले बोलतायत ऍक्शन मध्ये, आज काय अमिताभ बच्चन आला, उद्या काय राजेश खन्ना आला, तुमची काय अवस्था आहे, कोण तरत. ज्ञानेश्वरांचं नाव शिल्लक राहिलं. काय होती ज्ञानेश्वरांची अवस्था, 2000 जेवणाची भ्रांत होती, लोकांनी भिक्षा घातली नाही. तुकाराम महाराजांना काट्याने मारलं त्या मुंबाजीनं. रामेश्वर भट्टांनी सांगितलं, तुला या अभंगल्याला सांगितलं कोणी, दे फेकून नदीमध्ये, अभंग नदीत फेकायला लावले. काय अवस्था होती तुकाराम महाराजांची, आणि आज कोण शिल्लक आहे, आज ते शिल्लक आहेत, आणि त्यांच्या नावाने तुम्ही आम्ही तरुण जातोय. म्हणजे त्यांच्या अभंगांची पुस्तकं या कागदी नावं नाही आहेत, ह्या प्रत्यक्ष बुटी झालेल्या आहेत. तो तरुण जातो. मग अशा पद्धतीनं 50व्या श्लोकापर्यंत आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला. मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर रघुनाथ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 29वा श्लोक आपण पाहणार आहोत. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे. पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. ह्याच्यात त्यांनी काय महत्त्वाची गोष्ट सांगितली? पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे. राघवाचं ब्रीदच आहे, म्हणे पतितं पावन करणं त्याचं आश्वासनच आहे सगळं, की ह्यासाठीच त्यांचा जन्म आहे. हे अवतारी पुरुष जे जन्म घेतात, म्हणजे भगवंतच त्या रूपाने जो अवनी तलावर येतो, त्याला कारण हेच आहे की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम आणि धर्मसंस्थापनार्थाय, या तीन गोष्टीसाठी ते येतात. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे राघवाचे पदी त्याच्या चरणामध्ये त्याचं ब्रीदच असं आहे. काय आहे ब्रीद? बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे. हे त्यांची प्रतिज्ञाच आहे भगवंताची अशी, की भक्ताचे रिपू त्यांच्या शिरावर शस्त्राचा वार करायचा. आता वास्तविक भक्ताला शत्रू असावेत का? पण असतात, किंबहुना असतातच. त्याचं कारण सगळ्या संतांच्या बाबतीत आपण असं पाहतो की त्यांना ज्या परिस्थितीतून जावं लागलं, त्यांनी कुणाशी शत्रुत्व केलं होतं खरं म्हणजे? तसं नसतानासुद्धा अनेक शत्रू निर्माण झाले आणि त्यांनी त्यांचा अनन्वित छळ केलेला आहे. ज्ञानेश्वरांच्या बाबतीत बघा, तुकोबांच्या बाबतीत बघा. असे जर आपण पाहिले तर का छळ? तर त्यांचं जे जीवन असतं ते भगवंताला वाहिलेलं असतं आणि सामान्य माणसाचं जीवन जे असतं ते संसाराला, मान प्रतिष्ठा मोठेपणा ह्याला वाहिलेलं असतं. त्याचा अर्थ असा, देहाशी ते बद्ध असतात आणि भक्त जे असतात ते देहाकडून सुटून भगवंताच्या चरणी पक्के दिढं बसलेले असतात. तिथं त्यांचा निर्धार असतो की हेच याथी, हेच एक बरोबर आहे, बाकी सर्व भ्रांती आहे. त्यामुळे ते संसारात असताना देखील संसारात ते बद्ध होत नाहीत, तर ते भगवंताच्या चरणाशी स्थिर होतात. आणि त्यामुळे सामान्य माणसांना त्यांचं हे जे वर्तन आहे हे वेगळंच काहीतरी असं वाटतं, किंबहुना असे जे मोठे भक्त झाले ते वेडे आहेत असं त्यांच्या घरातल्या माणसापासूनसुद्धा म्हटलं गेलं. त्यांना वेड होतं भगवंताचं आणि ह्यांना वेड आहे संसाराचं, देहाचं. तेव्हा देहाच्या भूती, म्हणजे देहाला सेंटर करून वागणाऱ्या माणसाला भक्ताचं वागणं आवडणार कसं? पण नुसतंच आवडत नाही एवढं नाही, त्याला खाली कसं आणता येईल? कारण हळूहळू त्याचं महत्त्व लोकांच्या लक्षात यायला लागतं. काही लोकांच्या सत्वगुणी मंडळी जे असतात त्यांना हळूहळू अशा भक्तांचं आचार विचार जे असतात, त्यांचं बोलणं आहे, जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे, असं जे त्यांचं वर्तन आहे हे काही मंडळींच्या लक्षात येतं, त्यामुळे ते त्यांचे भक्त व्हायला लागतात. तर त्यांच्याकडे लोकांचा ओढा होतो आहे असं वाटायला लागलं की शत्रू जास्त वाढायला लागतात, कारण स्पर्धा असते त्या ठिकाणी. भक्त कधी कुणाबरोबर स्पर्धा करत नाही, तर त्याला माहिती आहे स्पर्धा करायला मी वेगळा नाहीच आहे, मी भगवंताशी एकरूप आहे. तर स्पर्धा कुणाशी करायची? महत्त्वाकांक्षा हा शब्द भक्ताच्या जीवनात नसतो. कसली महत्त्वाकांक्षा बाळगायची? मिठाने जसं सागरात पाण्यामध्ये लीन होऊन जावं, तसं आपण त्या राघवाच्या चरणी, भगवंताच्या चरणी आपण लीन होऊन जायचं आहे. त्यात वेगळेपणा काय? कुणाशी स्पर्धा करणार? त्यामुळे त्याला शत्रू नसतात, म्हणजे तो मानत नाही कुणी शत्रू आहे माझा म्हणून. पण त्याचे जे शत्रुत्व करणारे आहेत ते मात्र भक्ताला शत्रू समजतात आणि त्याला नाना प्रकारचा व्याप करतात. पण इथेही गंमत अशी लक्षात घेण्याजोगी आहे की काही काळ भक्ताला या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. तो जर भक्त आहे तर भगवंतकाने उभा राहायला त्याच्या भक्तपणाची कसोटी व्हायला पाहिजे ना, तो खराच भक्त आहे का नाही. तुकोबांचे अभंग इंद्रायणीत बुडवले म्हणून त्यांचं आणखीन महत्त्व

आणि संकट दूर करायचं काम हे भगवंतच करतात ही खात्री भगवंत भक्ताला असते. त्यामुळे तो शांत असतो. तो किती कुणी त्रास दिला, किती त्यांच्यापुढे आपत्ती आणल्या, तरी तो त्यांनी हडबडत नाही, तो भिऊन जात नाही, तो शांतपणे सगळ्या गोष्टी भगवंतावर सोपवतो. आणि म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे, भक्ताचा रिपू जो शत्रू आहे त्याच्या शिवरावर या राघवाची कांबी वाजते. त्याचा शस्त्रप्रहार जो व्हायचा तो त्या भक्ताच्या शत्रूवर होतो. जे काही काळाने लक्षात येतं की या भक्ताची सर्व तऱ्हेनं त्रास देणारे, भक्ताला त्रास देणारी मंडळी आहेत, ती शेवटी त्या भक्ताला शरण येतात, त्यांना जेव्हा त्यांचं महत्त्व कळतं त्यावेळेला. मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोण करतं? एक भगवंतच अदृश्य राहून ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. त्याच्याच लीला सगळ्या चालू असतात. हे ज्याला नीट कळलेलं असतं तो कोणत्याही गोष्टीनं भीत नाही, खचत नाही किंवा आपली भक्ती सोडत नाही. स्वामी नेहमी म्हणायचे, कुणी जर मला असं म्हटलं 1 लाख रुपये देतो, ज्ञानेश्वरी सांगायची बंद करा, तुम्ही त्यांना सांगेन तुमचे 1 लाख रुपये तुम्हाला लखलाभ होत, माझी ज्ञानेश्वरी चालणार. तसं तुकोबांना जर म्हटलं असतं, समर्थांना जर म्हटलं असतं, तुम्ही रामाचं नाव घेऊ नका, आम्ही तुम्हाला एवढं एवढं काय ते देतो, ते म्हणतील ते सगळं तुमचं, तुम्हाला लखलाभ हो. शिवाजी महाराजांनी जे काय समर्थांच्या जोडीत टाकलं ते समर्थांनी त्या क्षणाला परत केलं, तर त्यांना माहिती होते सगळं जे आहे असत आहे, भ्रांतिमय आहे, एकच राम सत आहे, तोच पक्का धरायचा आहे. ह्या परीच्यापर्यंत पायरीपर्यंत मात्र तो भक्त जावा लागतो. ह्याचा अर्थ तो खरा भक्त व्हावा लागतो. आपण ज्याला भक्त म्हणतो किंवा आपण जी काही भक्ती करतो ती या कसाऱ्या उतरणारी नसते. आपण थातुरमातुर भक्ती करत असतो, ती खरी भक्ती नव्हे. म्हणून इथं ते म्हणत आहेत, पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे बळे. आता भक्त रिपूच्या शिरी जर का शस्त्र धारण करायचं असेल तर ते काय रे मारू का तुला आता असं म्हणणार का? बळे शत्रूवर ते तुटून पडायचं असलं म्हणजे तिथं क्रोध पाहिजे, बळ पाहिजे. त्यामुळे त्या भक्ताच्या रिपूला जर का आपल्याला नष्ट करायचं असेल, नामशेष करायचं असेल, तर ते बळानंच केलं पाहिजे. म्हणजे बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे. आणखी काय केलं राघवाने? पुरी वाहिली सर्व जेणे विमानी. सबंध अयोध्या नगरी रामचंद्राने आपल्याबरोबर वैकुंठाला नेली असं आपण वाचतो. याचाच अर्थ असा की रामचंद्रांच्यावर सर्व प्रजेचं इतकं प्रेम होतं, इतकी भक्ती होती की त्यांच्या विना राहणं हे अशक्यप्राय वाटत होतं. आणि ह्याचाही थोडा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की सर्वांचा उद्धार झाला का? एका जणात उद्धार होत नाही. जसं सद्गुरू भेटले आणि ते म्हणाले आता काळजी करू नकोस, तो त्या मार्गाला लागला असं आपण समजायचं. जसं रामचंद्रांवरच्या विश्वासाने सगळी अयोध्यापुरी ही त्याची भक्त झाली आणि हळूहळू उद्धाराच्या मार्गाला लागली. आता जो जसा अभ्यास करेल, जशी साधना करेल, त्याप्रमाणे कमी जास्त वेळात त्याचा उद्धार होणार, पण त्या मार्गाला लागला असं म्हणता येतं. तसं या ठिकाणी त्यांनी जे म्हटलं आहे, पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, विमानात घालून सगळ्यांना वैकुंठाला नेलं. ह्याचा अर्थ वैकुंठाला जाण्यासाठी काय करायला पाहिजे हा मार्ग दाखवला आणि त्याप्रमाणे ती मंडळी त्या मार्गाला लावली. कारण रामराज्य प्रसिद्ध आहे, त्याचं वर्णन आलेलं आहे, काय होतं त्या काळामध्ये वाल्मिकी रामायणात आहे, सर्व रामायणात आहे. म्हणून आपल्यालाच कडे सुद्धा नेहमी रामराज्य असा शब्द वापरला जातो की ज्या राज्यामध्ये अतिशय सर्व तऱ्हेनं सुख संतोष आनंद होता, भक्ती होती, अशा तऱ्हेचं रामराज्य होतं. म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे पुढे की नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. म्हणून हा राम जो आहे त्याला दासाचा अभिमान आहे आणि म्हणून तो आपल्या दासाची कधीही उपेक्षा करत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही, सदैव त्याच्या पाठीशी असतो. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे पुरी वाहिली सर्व जेणे विमानी

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना. संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्तिरचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया राणा पवार यांची गीतरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे ज्योत्सना भोळे यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया भारा तांबे यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर माणिक वर्मा यांचा।

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया शिवदास महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोतेहो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 वाजता ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग सामंत सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग सामंत सारंग. ऐकूया वसंत गात यांची गीतरचना. संगीत आहे माणिकराव ठाकूरदास यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
2: श्रोते हो, पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा.
2: श्रोतेहो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

श्रोते हो, संत सावता महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आता आपण ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे अण्णा जोशी यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज मंगळवार, आषाढ कृष्ण चतुर्दशी, अर्थात 11 ऑगस्ट 2026. आजचं नक्षत्र आहे पुनर्वसू नक्षत्र. आज शिवरात्री आहे. उत्तर रात्री 1:53 नंतर अमावास्या प्रारंभ होत आहे. संतश्रेष्ठ श्री सावता माळी यांची आज पुण्यतिथी आहे.

सातारा इथले श्री स्वयंज्योती मुळे महाराजांची आज पुण्यतिथी आहे. वडगाव बेळगाव इथे आज श्री मंगाई देवी यात्रा आहे. शास्त्रार्थ विवरणाच्या दृष्टीने आजचा चतुर्दशी दिवस वर्ज्य दिवस आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. रामरक्षेचं महत्व आपल्या जीवनात अनन्य साधारण आहे. रोजच्या जीवनात कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते. जी स्पंदनं रामरक्षेतून जागृत होतात आणि प्राप्त होतात ती दाखवण्यासाठी कुठलाही चष्मा किंवा भिंग उपलब्ध नाही, परंतु स्वानुभव ह्या एकमेव साधनातून याची प्रचिती येते. घरात एकटे आहात, रामरक्षा म्हणा. कुणी आजारी आहे, त्याच्या शेजारी बसून रामरक्षा म्हणा. प्रवासात आहात, रामरक्षा म्हणा. रस्त्यावरून एकटे जात आहात, रामरक्षा म्हणा. कोणत्याही कामासाठी जात आहात तेव्हा रामरक्षा म्हणा. नवीन देशात अनोळखी लोकांच्यात आहात तेव्हा रामरक्षा म्हणा. आत्त सज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षया शुग निषंग संगिनऊ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम. हा श्लोक म्हणताना अंगावर उभा राहणारा काटा अनुभवण्यासारखा असतो. रामरक्षा हा खऱ्या अर्थाने राम बाण आहे.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ, तस्यैते कथिता हिरथाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति, पञ्चेतान् संस्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुःकरे कङ्कणं. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा, आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा. मम गोपालकृष्णभगवान् की जय. कर्मधर्म संयोगाने एके दिवशी या गुराखेनी सकाळी सगळ्या पराठे ब्राह्ममुहूर्तावरती उठलेला आहे, गंगेमध्ये स्नान केलेले, आणि गंगेमध्ये जेव्हा बुडी मारली, बुडी मारून एकदम वरती पाहिलं तर गंगेच्या काठावरती त्याला आपले गुरु दिसलेले. एक वटवृक्ष दिसलेला आहे, अंगावरती भव्य वस्त्र धारण केलेले, हातामध्ये दंड धारण केलेला आहे, डाव्या हातामध्ये कमंडलू आहेत, पायामध्ये खडावा आहेत, कपाळावरती भस्म आहे, डोक्यावरती जटा धारण केलेले आहेत. तेव्हा या गोराख्याला वाटलं की निश्चित हेच आपली गुरु आहेत, म्हणून तो लोकर गंगेच्या वरती आलेला आहे आणि धावत धावत जर कुठे गेला असेल तर संत महात्म्यांच्या जवळ गेलेला आहे. आणि संत महात्म्यांच्या जवळ जाऊन पहिल्यांदा साष्टांग दंडवत घातलेला आहे. दंडवाद घातल्यानंतर पुन्हा उठला, पाहिलं तर त्याची पूर्वस्मृती जागृत झाली की माझ्या गावामध्ये जे संत महात्मे पाहिले होते ते संत महात्मे आज हरिद्वार मध्ये आहेत. तेव्हा तो गुराखी उठलेला आहे आणि महाराजांना जोडून हात जोडून नमस्कार केलेला आहे. तेव्हा स्वामींना सांगितलं की महाराज, तुम्हीच जर माझ्या गुरु होता तर तेव्हा मला गावामध्येच का गुरुपदेश केलेला नाही, मला यावेळेला तीर्थयात्रा कशा करता करायला लागले. तेव्हा संत महात्म्याने सांगितलं की बाबा, तू गावामध्ये कसा होतास, तुझं अंतकरण कामक्रोधाने मलिन झालेलं होतं. जोपर्यंत चित्तशुद्धी होत नाही तोपर्यंत ते चित्त ज्ञान ग्रहण करणार नाही. आणि आज तू तीर्थयात्रा केलेली, आज तुझं चित्त शुद्ध झालेलं आहे. जेव्हा गुरूंची लक्षणं सांगितली होती ती गुरूंची लक्षणं त्या ठिकाणी माझ्याजवळ होती. माझ्या सुद्धा डोळ्यातून तेज बाहेर पडत होतं, माझ्या सुद्धा अंग प्रत्यंगातून सुगंध बाहेर पडत होता, मी सुद्धा लोकांना ज्ञानाचा उपदेश करत होता. तेव्हा फक्त तुला बघण्याची दृष्टी नव्हती आणि ती बघण्याची दृष्टी आज हरिद्वारला प्राप्त झालेली. अनेक प्रकारचा उपदेश केलेला आहे. बाबा, या कलियुगामध्ये सर्व माणसं ही दुःखाने होरपळलेली आहेत. या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे केवळ हरिनाम. काय दुःखमे सुमिरण सब करे, सुखमे करे ना कोय, जो सुखमे सुमिरण करे तो दुःख काय को होय. दुःखामध्ये सगळी जण परमेश्वराचं नामस्मरण करतात पण सुखामध्ये कोणी करत नाही. जो मनुष्य सुखामध्ये नामस्मरण करेल त्याचं दुःख होणारच नाही. तुम्ही म्हणाल आम्ही तो दररोज नामस्मरण करतो, आम्हाला कसं दुःख होतं. कबीर महाराज म्हणतात काय, राम नाम सब कुछ जपत है ठक ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद चरे वो नाम कुछ और. नामस्मरण सगळेच करतात, चोर सुद्धा म्हणतो भगवंता आज माझी चोरी सफल व्हावी. पण ज्या हेतूनी, ज्या नामस्मरणाने, ध्रुव बाळाने अडळपण प्राप्त करून घेतलेले, ज्या प्रल्हादाने भगवान नरसिंहाला प्राप्त करून घेतलेले, त्या नावाची प्रचिती काही निराळी, त्या नामाची महिमा काही निराळी। संत महात्मे त्या गुरखाला अत्यंत उपदेश करतायत। या कलियुगात सगळे दुःख सुख दुःखाने होरपळलेले आहेत, पण ज्यांनी गुरुचरणांचा आश्रय केलेला आहे। बघा, जात्यातली सगळी दारी भरडली जातात, सुपातली दारी जात्यात भरडली जातात, पण या सुपातली काही अशी दाणे अशी हुशार असतात की ती भरडल्या जात नाही। ती जाती ती दाणे काय करतात, त्या जात्यामधला जो लहानसा खुंटा असतो त्या खुंट्याच्या आश्रयाला राहतात। त्यांना भरडायचं असेल तर पहिल्यांदा पाळवरती केलं पाहिजे, नंतर ती दाणी बाहेर काढली पाहिजे, तरच ते भरडल्या जातील। तसं या कलियुगामध्ये ज्यांनी गुरुचरणांचा आश्रय केलेला आहे तो निश्चितच या सुखदुःखातून खुरपळून जाणारच नाही। गुरुशक्ती ही फार विलक्षण आहे। गुकारस्तंधकार स्यात रुकारस्तनिवर्तक, गुरु जर काय करत असतील पहिल्यांदा अज्ञानरूपी अंधकार घालून ज्ञानरूपी ज्ञानामृत त्याला प्रशन करून देतात। ज्यांच्या अंतकरणातून भीतीचा लवलेश नाही, भीतीचा लवलेश सुद्धा राहत नाही। अनेक प्रकारे उपदेश करतात। बाबा, संन्यासी महात्मा म्हणतात, जेव्हा तुला तप करायचं असेल तेव्हा एकांतामध्ये जाऊन तप कर। तप एकानी करायचंय, अभ्यास दोघांनी करायचंय, गायन तिघांनी करायचंय, प्रवास चौघांनी करायचंय, आणि निर्णय पंचांनी घ्यायचंय। तपश्चर्या, हा तपश्चर्या ही एकानी करायची, अभ्यास हा दोघांनी करायचा। काही कुठे शंका आली तर बाबा दुसऱ्याकडून विचारून त्या शंकेचं निरसन करता येतो। तप एकानी, अभ्यास दोघांनी, गायन तिघांनी करायचंय, एकानी पेटी वाजवायचं, दुसऱ्यानी तबला वाजवायचं, तिसऱ्यानी गायचंय, प्रवास चौघांनी करायचाय, आणि निर्णय पंचांनी घ्यायचाय। कारण पंचांनी घेतलेला निर्णय हा कधी असत्य ठरू शकत नाही। दत्तगुरूंनी अनेक प्रकारे गुरु केलेले, 24 गुरु केलेले, त्याच्यामध्ये एका कन्येला गुरु केलेले। तेव्हा या निमिराजांनी अवधूताने विचारलं, बाबा तुम्ही सगळ्यांकडून काही ना काहीतरी ज्ञान ग्रहण केलेले, पण या कुमारिकेपासून काय ज्ञान ग्रहण केलेले? तेव्हा हे दत्तगुरु निमिराजाला सांगतात, बाबा या पृथ्वी तलावरती मी असा भिक्षा मागत येणार असताना एका ब्राह्मणाच्या घरी गेलो, आणि ब्राह्मणाच्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी एक विलक्षण कर्म पाहिलं। ज्या ब्राह्मणाच्या घरी ते ब्राह्मण देवता आणि त्यांची पत्नी बाजारात खरेदी करण्याकरता गेलेली होती। कारण आज त्या मुलीला वर संशोधन करण्याकरता, वर त्या मुलीला पाहण्याकरता येणार होती, म्हणून बाजारातून काहीतरी आणावं अशा प्रकारचा विचार करून पती पत्नी ही बाजारात गेलेली होती, आणि मुलगी ही एकटी होती घरामध्ये, आणि पाहुणे मंडळी आलेली होती। तेव्हा भगवान दत्तात्रय हे बाजूला बसून पाहत होते। या कुमारिकेनी सगळ्या पाहुण्यांचं स्वागत केलेलं आहे, पाणी दिलेलं आहे। आता या पाहुण्यांना काहीतरी खायला करावं म्हणून ती स्वयंपाकघरात गेलेली। 18 दारिद्र्य घरामध्ये, घरामध्ये काही नाही, भात करण्याकरता तांदूळ सुद्धा नाही, साळी होत्या, त्या साळीचं आता खंडन करावं लागेल। म्हणून या कुमारिकेने जर काही केलं असेल तर साळी घेतलेल्या आहेत, आणि साळी घेऊन ती कुटायला लागलेली। जेव्हा कुटायला लागलेली तेव्हा हातामध्ये काकणांचा आवाज व्हायला लागलेला आहे। तेव्हा या कुमारिकेने विचार केला की बाबा ह्या काकणाचा आवाज होतोय, आणि काकणाचा आवाज झाल्यामुळं या पाहुण्यांना कळेल की बाबा या ब्राह्मणाच्या घरी 18 दारिद्र्य, ते मला स्वीकार करणार नाहीत। म्हणून ही कुमारिका जर कुठे गेली असेल तर घराच्या मागच्या बाजूला पडसामध्ये गेलेली, आणि त्या ठिकाणी कुटायला लागलेली। कुठता त्या कुमारिकेने विचार केला, बांगड्याचा आवाज व्हायला लागलेला आहे, म्हणून त्या कुमारिकेने काय केलं, 4 बांगड्या हातामध्ये ठेवलेल्या आहेत, परत कुटायला लागलेली, परत आवाज व्हायला लागलेला आहे, म्हणून परत 2 काढल्या, परत 2 ठेवलेल्या आहेत केवळ, त्या दोन्ही बांगड्याचा आवाज व्हायला लागलेला आहे, म्हणून 1 बांगडी काढली आणि 1

आश्चर्य करायची त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा संवाद नाही. तेव्हा हे गुरु अनेक प्रकारे उपदेश करत आहेत. त्या गुरु महाराजांनी त्या शिष्याला अनेक प्रकारचा उपदेश करून सांगितलं की बाबा या कलियुगामध्ये तारक मंत्र रामकृष्ण हरी या मंत्राचा जप कर बाबा. कारण तो गुराखी म्हणतोय महाराज आजपर्यंत गायींची सेवा केलेली आणि गायींची सेवा केल्यामुळं कुठल्या प्रकारची विद्या ग्रहण झालेली नाही. मी कुठल्या प्रकारचं शास्त्राध्ययन केलेलं नाही, वेदाध्ययन केलेलं नाही, कुठल्या प्रकारचे ग्रंथ वाचलेले नाही. तेव्हा गुरु महाराजांनी सांगितलं बाबा तू काय कर, केवळ रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करत जा. या मंत्र हा कसा आहे, तारक मंत्र आहे. भगवान शंकर स्वतः तारक मंत्राचं नाव जप करतात आणि हा तारक मंत्राचा जप करत असताना भगवान शंकर स्वतः काशीमध्ये गेलेले आणि काशीमध्ये जाऊन तर काय करत असेल, प्रत्येक प्राणी मात्रांच्या कानामध्ये मोक्ष मंत्र देतात. म्हणून काशीला मोक्षपुरी म्हटलेले. भगवान आचार्यांना एका ग्रहस्थांनी प्रश्न विचारला बाबा कुठं राहावं, तर आचार्य म्हणतात कुत्र विधी यो वासहा, म्हणजे कुठं जाऊन राहावं. भगवान शंकरा म्हणतात सज्जन निकटे अथवा काश्याम, एक तर सज्जनांच्या संगतीमध्ये जाऊन राहावं नाही तर काशीला जाऊन राहा म्हणले. कारण संत सज्जनांच्या संगतीमध्ये त्यांची सेवा घडेल, सेवेनी मन हे स्वच्छ होईल, अंतकरण हे कुठल्याही कर्मामध्ये लिप्त राहणार नाही. कारण मन हे मनुष्याला कुठे घेऊन जाईल काय सांगता येत नाही. इंद्रिय वृत्ती अत्यंत चंचल आहे. कारण कुठलीही कामना ही नेत्राच्या द्वारे मनामध्ये प्रवेश करते. कुठल्याही प्रकारचा शास्त्रकार कुठल्याही प्रकारची प्रत्यक्ष होण्याकरता त्याच्या काही कृती सांगतात, एकदम गोष्ट कुठलीही प्रत्यक्ष होत नाही. पहिल्यांदा आत्म्याचा आणि मनाचा संयोग होतो, आत्मा मनसा संयोग जेते. नंतर मनाचा इंद्रियाचा संयोग होतो, इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग होतो तेव्हा प्रत्यक्ष होतो. आत्मा मनसा संयोग जेते मन इंद्रियमर्थेन तत प्रत्यक्षम. आत्म्याचा मनाचा संयोग, मनाचा इंद्रियाचा संयोग, इंद्रियाचा विषयाचा संयोग तेव्हा प्रत्यक्ष होतो. म्हणून पहिल्यांदा जर काय करायचं असेल तर मनाला ताब्यात करायचं. कारण मन हे कशावर मोहित होईल काही सांगता येत नाही. अनेक प्रकारचा संत महात्मे विचार करतात. तेव्हा या संत महात्म्यांनी त्या गुराख्याला सांगितलं बाबा मी तुझ्यासारखा, तू जसा या तीर्थयात्रेमध्ये भिक्षाटन करत असताना फिरत होतास तेव्हा मी सुद्धा भिक्षा मागूनच खातो आणि कर्मधर्म संयोगाने एका गावात मी भिक्षा मागण्याकरता गेलो. भिक्षा मागावी आणि संध्याकाळच्या वेळेला कुठल्या तरी मंदिराचा आश्रय करावा. करतल भिक्षा तरुतल वासहा, हातामध्ये जेवढं बसेल तेवढं ग्रहण करावं आणि झाडाच्या आश्रयाला जाऊन निद्रा घ्यावी. तेव्हा हे संत महात्मे सांगतात की बाबा मन हे कशावर मोहित होईल काय सांगता येत नाही. तेव्हा कर्मधर्म संयोगाने मी त्या गावामध्ये गेलेलो होतो आणि संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ होती. आजीबाई हातामध्ये माळ होती, नामस्मरण करत होते आणि नामस्मरण करत असताना ही नातवंडाजवळ खेळायला लागली होती सगळी. आपल्या नातवंडांच्या बरोबर दुसऱ्या घरातलं एक बालक त्या ठिकाणी आलं होतं. आता लहान मुलं खेळता खेळता ती लागली भांडायला. भांडायला लागल्यानंतर या आजीबाईनी स्वतःच्या हातातली माळ ही खाली ठेवली आणि खाली ठेवल्याबरोबर जो बाहेरचा मुलगा आला होता त्याला म्हणली जा रे शेबड्या, तू जा म्हणली घरी, माझ्या वातावरण भांडू नकोस. हे जेव्हा त्या आजीबाईचं बोलणं ऐकलं तेव्हा त्या पोराची आई आली त्या आजीबाई बरोबर भांडायला. ती म्हणली का गं बाई तुझ्या बाया नातवंडाच्या नाका चिमडून नाही का, म्हणली माझ्या पोराला शेबड्या म्हणतीस. तेव्हा ती आजीबाई म्हणती भाई तुझ्या ना तुझ्या पोराच्या नाकात शेंबड आहे, माझ्या ना पोराच्या नाकात शेंबड आहे, पण माझ्या नातवाच्या नाकातला शेंबड अतिशय पांढरा शुभ्र आहे म्हणली. तेव्हा संत महात्म्यांनी विचार केला किंवा अंगं गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातन तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचत त्याशा पिंडम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते संप्राप्ते सन्निहिते मरणे नहीं नहीं रक्षिते डुकेय करणे. डोक्यावरची केस पांढरे झालेली आहे, दातांनी मुखातील आपली जागा सोडलेली, वृद्धापकाळ काठी घेऊन आलेला आहे तरी अजून अंतकरणातला मोह जात नाही. शेमडावरती मोह ठेवण्यासारखं काय पण या आजीबाई शेमडावरती मोह ठेवलेली. मन हे कशावरती मोहित होईल काही सांगता येत नाही. तेव्हा संत महात्मे अनेक प्रकारचा उपदेश करायला लागलेले जेणेकरून शिष्याच्या अंतकरणामध्ये ज्ञान होईल.

0: ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. ज्ञानादेव कैवल्यम, ज्ञानानीच मोक्ष आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कृते जन, ज्ञान हे सर्व कर्माचा नाश करतं, अशेष कर्मांचा नाश करतं. म्हणून कुठल्याही कर्मामध्ये आसक्ती ठेवायची नाही. संसारामध्ये कसं राहायचंय, पद्मपत्र मीवांभसा, जसं कमळ पाण्यामध्ये राहतं पण पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही, त्याप्रमाणे संसारामध्ये राहायचंय पण संसारामध्ये कुठल्याही दुःखाने आसक्त व्हायचं नाही. पुलस्ती महर्षी भीष्माचार्यांना अनेक प्रकारच्या कथा सांगतायत. तेव्हा भीष्माचार्यांनी विचारलं कि बाबा, अनेक संत महात्मे भगवंताच्या भक्तीने तरुण गेलेले ऐकलं महाराज, पण या पद्मपुराणामध्ये एक विचित्र कथा, म्हणजे शूद्राचं स्वर्गारोहण. हा शूद्र स्वर्गारोहणाला कसा गेला, कारण पांडवांचं स्वर्गारोहण झालं ही गोष्ट कथा ऐकलेली होती. पांडव हे सदेह स्वर्गाप्रत गेलेली होती. तेव्हा पुलस्ती महर्षींनी भीष्माचार्यांना सांगितलं, हा शूद्र याची पत्नी सुमना, जिचं मन अत्यंत विशाल आहे, हृदय अत्यंत विशाल आहे, हा शूद्र काय करायचा, प्रपंच करायचा आहे. पण प्रपंच कसा करायचा, अत्यंत निर्लोभी प्रमाणे प्रपंच करायचा आहे. प्रारब्धामध्ये जे असेल, जे मिळेल, त्याच्यावरती तो राहायचा. कुठल्याही प्रकारचा लोभ करायचा नाही. अतिलोभो न कर्तव्यो लोभन नैव परित्यजेत, अतिलोभाविभूतस्य चक्रम भवति मस्तके. अत्यंत कधीही लोभ करायचा नाही, कारण लोभ जर परिपूर्ण झाला नाही तर मनुष्याच्या अंतकरणामध्ये क्रोध निर्माण होतो, आणि क्रोधामुळे काय होतं, क्रोधात भवती संमोहः, संमोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति, मनुष्याचा नाश होतो. त्याचं जर कारण काय असेल तर लोभ हे कारण आहे. लोभ जर परिपूर्ण झाला नाही तर क्रोध होतो, आणि क्रोधामुळे अंतकरणामध्ये मोह निर्माण होतो, आणि मोह निर्माण झाला की मनुष्याचा स्मृतीनाश होतो, आणि स्मृतीनाश झाल्यानंतर मनुष्याचा नाश हा निश्चित. तेव्हा हा शूद्र काय करायचा, जे असेल, जशा प्रकारची उत्तरे असेल तशा प्रकारचा राहून आपली जीवनयात्रा चालवायचा. एके दिवशी हा शूद्र नदीवरती स्नान करण्याकरता निघालेला आहे, आणि त्याचं कर्मधर्म संयोग असं की त्या ठिकाणी नारळाची करवंटी पडलेली होती, आणि त्या नारळाच्या करवंटीमध्ये एक सोन्याचं नाणं होतं. तर या शूद्रांनी त्या नाण्याकडे पाहिलं, स्वतःच्या पायांनी त्या नाण्यावरती माती ढकलली, आणि पुन्हा हा शूद्र नदीवरती स्नान केलेले आणि परत घरी गेलेला आहे. तेव्हा भगवंतांनी सुद्धा विचार केला की या शूद्राची परीक्षा पाहावी, म्हणून भगवंत स्वतः क्षपणकाच्या रूपाने, म्हणजे भिक्षुकाच्या रूपाने या पृथ्वीवरती अवतरित झालेली. आणि ज्या नगरामध्ये हा शूद्र राहत होता त्या नगरामध्ये जाऊन स्वतः भिक्षुक रूपाने भगवान या सगळ्या लोकांचं भाग्य सांगायला लागलेले, भविष्य सांगायला लागलेले. सगळी गावातली मंडळी या क्षपणकाजवळ यायची, भिक्षुकाजवळ यायची, आपलं आपलं भाग्य विचारायचं. तेव्हा ही कुजबूज त्या शूद्र पत्नीच्या कानावरती गेलेली. तेव्हा त्या पत्नीने विचार केला की बाबा, सगळ्या गावातली मंडळी जात आहेत, आपल्या आपल्या भाग्याचा विचार करतायत, आपलं आपलं भविष्य जाणून घेत आहेत, आपण सुद्धा आपलं भविष्य जाणून घ्यावं. म्हणून ती शूद्र पत्नी त्या भिक्षुकाजवळ गेलेली, आणि भिक्षुकाजवळ जाऊन म्हणते, महाराज, मी शूद्राची पत्नी, एका शूद्राची पत्नी, माझा उत्तम कुळात जन्म झालेला नाहीये, आणि जेव्हापासून शूद्रकुळाचा जन्म झालेला आहे, पण जेव्हापासून माझ्या पतिराजांच्या बरोबर माझा विवाह झालेला आहे, तेव्हापासून पतिराज कुठल्याही प्रकारचं कर्म करत नाहीये, निर्धन अवस्था आहे आमची. तेव्हा महाराज, माझ्या भाग्यामध्ये धन आहे की नाही सांगा म्हणजे. तेव्हा त्या भिक्षुकांनी सांगितलं की बाई, आज तुझ्या नशिबामध्ये धन होतं, पण तुझ्या पतीनी त्या धनाची अवहेलना केलेली, म्हणून तुला निर्धन असं जीवन जगावं लागेल. हे त्या शूद्राच्या पत्नीने ऐकलं आणि स्वतः घरी गेलेली, आणि आपल्या पतीराला विचारलं, का महाराज, आज तुम्ही काय धन पाहिलं होतं का? तेव्हा या शूद्राला काय कळे ना कि मी जे धन पाहिलं होतं ते माझ्या पत्नीला कसं कळालं. तेव्हा तिने सांगितलं की महाराज, आपल्या गावामध्ये एक भिक्षुक रूप भिक्षुक आलेले आहेत, आणि ते भिक्षुक आपलं भविष्य सांगतायत. म्हणून ती शूद्राला बरोबर घेऊन गेलेली, आणि शूद्राला बरोबर घेऊन गेल्यानंतर पहिल्यांदा शूद्र पत्नीनी त्या भिक्षुकाला नमस्कार केलेला आहे, आणि पुन्हा शूद्रांनी नमस्कार केला. शूद्रांनी नमस्कार केल्यानंतर त्या भिक्षुकाला विचारलं की महाराज ही माझी पतिदेव आहे आणि यांना आज धन सापडलेलं होतं, सोन्याचं नाणं सापडलेलं होतं. तेव्हा भिक्षुकाकडे पाहिलं आणि भिक्षुकांनी मूक संमती दिलेली, नुसते मान हावलेली, हो महाराज आज मला धन सापडलेलं होतं. तेव्हा या भिक्षुकाने विचारलं, बाबा तू धनाचं काय केलंस त्या? तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा मी मातीवर ढकलून टाकली म्हणले. सोने नाणे आमा मृत्यूके समान, जरी ते सोनं असलं तरी ते मला माती रूपाने दिसायला लागलेले, म्हणून मी मातीवर माती ढकलून टाकली म्हणले. महाराज ते धन घरी घेऊन आलेलं नाहीये, कारण ते धन कुणी आणून ठेवलेलं होतं, काय ठेवलेलं होतं काही माहिती नाही, कारण अन्यायाने जे धन येतं ते संपूर्ण कुलाचा नाश करून टाकतं, म्हणून त्या धनाला स्पर्श सुद्धा मी केलेला नाही. महाराज अन्यायन उपार्जनंतव्यम दशवर्षाने तिष्ठती प्राप्ती येतो एकादश वर्षे समूलंच विनश्यती, म्हणून त्या धनाचा मी स्वीकार केलेला नाही महाराज. तेव्हा या भिक्षुकांनी या शूद्राची परीक्षा पाहिली. अरे बाबा, निर्धन मनुष्याकडे आपले सगळे सोयरे सुद्धा विमुख होतात बाबा, म्हणून संसारामध्ये धनाची आवश्यकता आहे. तू धनाचा स्वीकार कर, कारण धन जर नसेल तर आपले बंधू सुद्धा ओळखणार नाहीत, घरची स्त्री सुद्धा आपला त्याग करील, मुलं बाळ सुद्धा आपल्याला ओळखणार नाहीत. यस्यास्ति वित्तम स नरः कुलीनः स पंडितः स श्रुतवान गुणज्ञः स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणा कांचनमाश्रयंती. ज्याचा जो धन आहे तोच खरा पंडित आहे. बोली तो मूर्ख का असे ना, पण धन आहे तो पंडितच आहे. तो उत्तम प्रकारचा वक्ता आहे. अनेक प्रकारचे गुण ज्याच्याकडे आहेत तो उत्तम कुळातला असेल, कारण धन त्याच्याकडे. सर्व प्रकारची गुण ही धनाच्या आश्रयाने राहतात, म्हणून तू धनाचा स्वीकार कर. तेव्हा या शूद्रांनी त्या भिक्षुकाला सांगितलं की महाराज आता या मायामोहामध्ये मला अडकू नका म्हणे, कारण धन हेच संसाराच्या बंधाकरता कारण होत. धन मिळवलं तर उद्या त्या धनाचं संरक्षणाची चिंता माझ्या मागे लागेल. धन मिळवणं हे सोपं आहे, त्याचं संरक्षण करणं हे फार अवघड आहे. तेव्हा निर्धन असणारा मी अत्यंत सुखी, उद्या धन आलं त्या धनाची भागीदारी होतील माझी बांधव, उद्या माझ्या घरी दरोडा पडेल, चोर चोरी करण्याकरता येतील आणि त्या धनाच्या द्वारे माझाही नाश होऊन जाईल. म्हणून महाराज आता या धनाच्या लोभामध्ये मला घालू नका. आजपर्यंत जे जीवन ते उत्तम प्रकारे चाललेले निर्लोभी जीवन मी जगलेले, आता कुठल्याही प्रकारचं धन नकोय. तेव्हा ही शूद्र पत्नी बाजूला बसून ऐकत होती आणि शूद्र त्या भिक्षुकाला सांगतोय की महाराज धन धन जे म्हणतात ते धन आणि ती इथंच राहणार आहे. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कुणी, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून. अंतकाळी एकटा निघून जाशील. धना आणि भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वार जनस्मशाने देहस्थितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. अनेक प्रकारची संपत्ती मिळवलेली, स्थावर धन मिळवलेले, खूप संपत्ती मिळवलेली, पण अंतकाळी ही संपत्ती या पृथ्वीवरतीच राहणार आहे. धना आणि भूमौ, खूप गाई वासरं जमा केलेली, दूध दुग्ध खूप घरात आणून ठेवलेले, गाई म्हशींचा सांभाळ केलेला आहे, पण ती म्हशी गाई म्हशी सुद्धा कुठपर्यंत, जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत या गाई म्हशी आपल्याला दिसतील, पण अंतकाळी आपल्याला जेव्हा आपण परयात्रेकरता निघू, परलोक गमनाकरता निघू, तेव्हा ह्या गाई म्हशी सुद्धा गोठ्यातच राहणार आहेत, आपल्याबरोबर कोणी येणार नाहीये. पशवश्च गोष्टी, ज्या पत्नीला जीवनभर आलिंगन दिलेले, ज्या पत्नीला सोडून एक क्षण सुद्धा मी राहिलेलो नाही, ती पत्नी सुद्धा कुठं? अंतकाळी फक्त घराच्या दरवाजापर्यंत. भार्या गृहद्वार, मी आजपर्यंत सगळ्यांना आपलं आपलं म्हणलं, माझे सगळे संबंधी भाऊ बहीण सासू सासरे पुतणे काका काकू जे काय आहे माझ्या संबंधी जे सगळे सोयरे, ते सुद्धा कुठपर्यंत? स्मशानापर्यंत. ज्या देहाला अनेक प्रकारचे उत्तम पंचपक्वान्न खाऊन या देहाला धष्टपुष्ट केलेले, हा देह सुद्धा कुठपर्यंत? जोपर्यंत चितेवरती ठेवत नाही तोपर्यंत हा देह. आणि अंतकाळी फक्त कर्म बरोबर येणार आहे. देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. जसं मनुष्याचं कर्म असेल त्याप्रमाणे मनुष्य हा परयात्रेकरता निघतोय. म्हणून आता या धनाच्या मोहामध्ये घालू नका महाराज. तेव्हा या शूद्राचं बोलणं ऐकलं आणि भगवंतानी त्या ठिकाणी काय केलं असेल तर ह्या भिक्षुकाचा वेश टाकून दिलेले आणि स्वतः चतुर्भुज नारायणाचं रूप धारण केलेले आकाशात दुमदुबी वाजायला लागलेले आहेत आणि भगवंताचं पुष्पक विमान त्या ठिकाणी आलेले आणि यशोधराला घेऊन भगवान कुठे गेले असतील तर वैकुंठ मला गेलेले. गोपाल कृष्ण भगवान की जय.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पद्म पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। गणपतराव जोशी यांच्या घराजवळ एक औदुंबराचं झाड होतं। औदुंबराच्या परिसरात मोकळी जागा होती आणि ह्या औदुंबराच्या झाडाखाली खूप वेळेला स्वामी येऊन बसत। स्वामी आले की स्वामींभोवती लोक जमत। ह्या भक्तांमध्ये गणपतराव जोशी, गोपाळ भट भिडे, मिरजकर, चोळाप्पा, बाळाप्पा ही स्वामींची निकटवर्ती सेवेकरी मंडळी असत। त्यांच्या मनात एकदा आलं की स्वामी जिथे नित्य बसतात त्या जागेवर स्वामींच्या पादुकांची स्थापना करावी, तिथे मठ बांधावा। प्रश्न पैशाचा होता। सर्वांनी ह्यासंबंधी विचार केला। मनातले विचार प्रकट कसे करायचे हे त्यांचं त्यांनाच कळेना। अंतर्ज्ञानी स्वामींनी हे ओळखलं आणि स्वामी आपल्या परमभक्तांना म्हणाले, मठ बांधून पादुकांची स्थापना करा। सर्वांना आश्चर्य वाटलं की स्वामींनी आपल्या मनातले विचार ओळखले कसे। भक्त मंडळींनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि चिंतेच्या सुरात म्हणाले, स्वामी, मठाच्या उभारणीसाठी पैसे कुठून आणायचे हा खरंतर आमच्या पुढे प्रश्न आहे। स्वामी म्हणाले, काळजी कशाला करता, भिक्षेची झोळी गळ्यात बांधा आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असं म्हणत गावातून फिरा, पाहिजे तितके पैसे गोळा होतील। स्वामींची आज्ञाप्रमाण मानून भक्त मंडळी गावभर हिंडली। आजूबाजूच्या गावातून त्यांनी भक्तीची झोळी फिरवली। खूप पैसे गोळा झाले, मठाची स्थापना झाली। पादुकांची पूजा अर्चा करून प्राणप्रतिष्ठा करताना स्वतः स्वामी जातीने हजर झाले। भक्तांची इच्छा पूर्ण झाली। मठासमोर एक सभामंडप बांधावा असं मनात आलं आणि त्या दरम्यान अक्कलकोटात स्वामींचे एक परमभक्त आले। त्यांचं नाव विनायक वासुदेव जोशी। त्यांना प्रेरणा झाली आणि त्यांनी सभामंडपाचा खर्च एक रकमी दिला। समर्थांनी भक्तांची मठ संकल्पना पूर्णत्वाला नेली। स्वामींच्या साक्षीने मठ उभा राहिला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की तुम्ही कोणाच्या संगतीत आहात ह्यावर तुमचं आयुष्य तोललं जातं। संत संगतीत राहिलात तर केवळ भगवंत विचाराने प्रत्येक श्वास घेतला जाईल, नामाचं महत्व कळेल, संपूर्ण वेळ नामस्मरणात आपोआप जाईल। तुमच्या आयुष्याला भगवंत विचारांनी भरलेला सुंदर आकार मिळेल। थोडक्यात सांगायचं तर संत संगतीचा आपल्या मनावर आणि एकूणच अस्तित्वावर खूप खोलवर परिणाम घडतो। त्याचे साद पडसाद आपल्या एकूणच जगत असलेल्या आयुष्यावर पडतात। म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की त्यासाठी अखंड नामात गर्क राहा, नामाची संगत धरा, तरच भगवंत दर्शन घडेल। आनंदाने आपलं आयुष्य जगण्याची हीच एक भक्ती खूण आहे। नामच आपल्याला शेवटी तारून नेणार आहे हा विश्वास फक्त संतच देतात। त्यासाठी संत संगत आवश्यक आहे। खूप कष्ट घेतल्यानंतर नामाचं महत्व पटतं। नाम सहजासहजी मुखात कधी येत नाही, त्यासाठी प्रथम नामाची ओढ निर्माण व्हावी लागते।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 29वा श्लोक आपण पाहणार आहोत. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे. पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. ह्याच्यात त्यांनी काय महत्त्वाची गोष्ट सांगितली? पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे. राघवाचं ब्रीदच आहे, म्हणे पतित पावन करणं त्याचं आश्वासनच आहे सगळं, की ह्यासाठीच त्यांचा जन्म आहे. हे अवतारी पुरुष जे जन्म घेतात, म्हणजे भगवंतच त्या रूपाने जो अवनी तलावर येतो, त्याला कारण हेच आहे की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम आणि धर्मसंस्थापनार्थाय. या तीन गोष्टीसाठी ते येतात. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे राघवाचे पदी त्याच्या चरणामध्ये, त्याचं ब्रीदच असं आहे. काय आहे ब्रीद? बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे. हे त्यांची प्रतिज्ञाच आहे भगवंताची अशी, की भक्ताचे रिपू त्यांच्या शिरावर शस्त्राचा वार करायचा. आता वास्तविक भक्ताला शत्रू असावेत का? पण असतात, किंबहुना असतातच. त्याचं कारण सगळ्या संतांच्या बाबतीत आपण असं पाहतो की त्यांना ज्या परिस्थितीतून जावं लागलं, त्यांनी कुणाशी शत्रुत्व केलं होतं खरं म्हणजे? तसं नसताना सुद्धा अनेक शत्रू निर्माण झाले आणि त्यांनी त्यांचा अनन्वित छळ केलेला आहे. ज्ञानेश्वरांच्या बाबतीत बघा, तुकोबांच्या बाबतीत बघा. असे जर आपण पाहिले तर का छळ? तर त्यांचं जे जीवन असतं ते भगवंताला वाहिलेलं असतं, आणि सामान्य माणसाचं जीवन जे असतं ते संसाराला, मान प्रतिष्ठा मोठेपणा ह्याला वाहिलेलं असतं. त्याचा अर्थ असा, देहाशी ते बद्ध असतात आणि भक्त जे असतात ते देहाकडून सुटून भगवंताच्या चरणी पक्के दृढ बसलेले असतात. तिथं त्यांचा निर्धार असतो की हेच याथी, हेच एक बरोबर आहे, बाकी सर्व भ्रांती आहे. त्यामुळे ते संसारात असताना देखील संसारात ते बद्ध होत नाहीत, तर ते भगवंताच्या चरणाशी स्थिर होतात. आणि त्यामुळे सामान्य माणसांना त्यांचं हे जे वर्तन आहे हे वेगळंच काहीतरी असं वाटतं, किंबहुना असे जे मोठे भक्त झाले ते वेडे आहेत असं त्यांच्या घरातल्या माणसापासूनसुद्धा म्हटलं गेलं. त्यांना वेड होतं भगवंताचं आणि ह्यांना वेड आहे संसाराचं, देहाचं. तेव्हा देहाच्या भूती, म्हणजे देहाला सेंटर करून वागणाऱ्या माणसाला भक्ताचं वागणं आवडणार कसं? पण नुसतंच आवडत नाही एवढं नाही, त्याला खाली कसं आणता येईल? कारण हळूहळू त्याचं महत्त्व लोकांच्या लक्षात यायला लागतं. काही लोकांच्या सत्वगुणी मंडळी जे असतात त्यांना हळूहळू अशा भक्तांचं आचार विचार जे असतात, त्यांचं बोलणं आहे, जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे, असं जे त्यांचं वर्तन आहे हे काही मंडळींच्या लक्षात येतं. त्यामुळे ते त्यांचे भक्त व्हायला लागतात. तर त्यांच्याकडे लोकांचा ओढा होतो आहे असं वाटायला लागलं की शत्रू जास्त वाढायला लागतात, कारण स्पर्धा असते त्या ठिकाणी. भक्त कधी कुणाबरोबर स्पर्धा करत नाही, तर त्याला माहिती आहे स्पर्धा करायला मी वेगळा नाहीच आहे, मी भगवंताशी एकरूप आहे. तर स्पर्धा कुणाशी करायची? महत्त्वाकांक्षा हा शब्द भक्ताच्या जीवनात नसतो. कसली महत्त्वाकांक्षा बाळगायची? मिठानी जसं सागरात पाण्यामध्ये लीन होऊन जावं, तसं आपण त्या राघवाच्या चरणी, भगवंताच्या चरणी आपण लीन होऊन जायचं आहे. त्यात वेगळेपणा काय? कुणाशी स्पर्धा करणार? त्यामुळे त्याला शत्रू नसतात, म्हणजे तो मानत नाही कुणी शत्रू आहे माझा म्हणून. पण त्याचे जे शत्रुत्व करणारे आहेत ते मात्र भक्ताला शत्रू समजतात आणि त्याला नाना प्रकारचा व्याप करतात. पण इथेही गंमत अशी लक्षात घेण्याजोगी आहे की काही काळ भक्ताला या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. तो जर भक्त आहे तर भगवंत काने उभा राहायला त्याच्या भक्तपणाची कसोटी व्हायला पाहिजे ना, तो खराच भक्त आहे का नाही. तुकोबांचे अभंग इंद्रायणीत बुडवले म्हणून त्यांचं आणखीन महत्त्व लोकांच्या लक्षात आलं, ते पुन्हा तरुण वर आले तेव्हा. त्यामुळे अशा कसोट्यामुळे त्या भक्ताचं भक्तपण कसोटीला लागतं आणि लोकांच्या लक्षात यायला लागतं की नाही ही व्यक्ती काहीतरी वेगळी आहे, आपल्यासारखी नाही. त्यामुळे त्या गोष्टी देखील भक्ताच्या जीवनात आवश्यकच आहेत असं काही वेळा लक्षात येतं. म्हणून तेही काम भगवंतच करत असतो. जसं कुंभाराचं म्हटलं आहे ना, हात आधाराचा हात वरून मारी धपाटा, तसं संकटही आणतात आणि संकट दूर करायचं काम हे भगवंतच करतात ही खात्री भगवंत भक्ताला असते. त्यामुळे तो शांत असतो. तो किती कोणी त्रास दिला, किती त्यांच्यापुढे आपत्ती आणल्या तरी तो त्यांनी हडबडत नाही, तो भिऊन जात नाही, तो शांतपणे सगळ्या गोष्टी भगवंतावर सोपवतो. आणि म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे, भक्ताचा रिपू जो शत्रू आहे त्याच्या शिवळ्यावर या राघवाची कांबी वाजते. त्याचं शस्त्रप्रहार जो व्हायचा तो त्या भक्ताच्या शत्रूवर होतो. जे काही काळाने लक्षात येतं या भक्ताची सर्व तऱ्हेनं त्रास देणारे, भक्ताला त्रास देणारी मंडळी आहेत ती शेवटी त्या भक्ताला शरण येतात, त्यांना जेव्हा त्यांचं महत्त्व कळतं त्यावेळेला. मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोण करतं? एक भगवंतच अदृश्य राहून ह्या सगळ्या गोष्टी करत असतो, त्याच्याच लीला सगळ्या चालू असतात. हे ज्याला नीट कळलेलं असतं तो कोणत्याही गोष्टीनं भीत नाही, खचत नाही किंवा आपली भक्ती सोडत नाही. स्वामी नेहमी म्हणायचे, कुणी जर मला असं म्हटलं 1 लाख रुपये देतो, ज्ञानेश्वरी सांगायची बंद करा, तुम्ही त्यांना सांगेन तुमचे 1 लाख रुपये तुम्हाला लखला भोवत माझी ज्ञानेश्वरी चालणार. तसं तुकोबांना जर म्हटलं असतं, समर्थांना जर म्हटलं असतं, तुम्ही रामाचं नाव घेऊ नका, आम्ही तुम्हाला एवढं एवढं काय ते देतो, ते म्हणतील ते सगळं तुमचं तुम्हाला लखलाभ हो. शिवाजी महाराजांनी जे काय समर्थांच्या जोळीत टाकलं ते समर्थांनी त्या क्षणाला परत केलं, कारण त्यांना माहिती होते सगळं जे आहे असत आहे, भ्रांतिमय आहे, एकच राम सत आहे तोच पक्का धरायचा आहे. ह्या याच्यापर्यंत पायरीपर्यंत मात्र तो भक्त जावा लागतो. याचा अर्थ तो खरा भक्त व्हावा लागतो. आपण ज्याला भक्त म्हणतो किंवा आपण जी काही भक्ती करतो ती या कसारा उतरणारी नसते. आपण थातूर मातूर भक्ती करत असतो ती खरी भक्ती नव्हे. मग इथं ते म्हणत आहेत, पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे बळे. आता भक्त रिपूच्या शिरी जर का शस्त्र धारण करायचं असेल तर ते काय रे मारू का तुला आता असं म्हणणार का बळे? शत्रूवर ते तुटून पडायचं असलं म्हणजे तिथं क्रोध पाहिजे, बळ पाहिजे. त्यामुळे त्या भक्ताच्या रिपूला जर का आपल्याला नष्ट करायचं असेल, नामशेष करायचं असेल तर ते बळानंच केलं पाहिजे. म्हणजे बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे. आणखी काय केलं राघवाने, पुरी वाहिली सर्व जेणे विमाने. सबंध अयोध्या नगरी रामचंद्राने आपल्याबरोबर वैकुंठाला नेली असं आपण वाचतो. याचाच अर्थ असा की रामचंद्रांच्यावर सर्व प्रजेचं इतकं प्रेम होतं, इतकी भक्ती होती की त्यांच्याविना राहणं हे अशक्यप्राय वाटत होतं. आणि ह्याचाही थोडा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की सर्वांचा उद्धार झाला का, एका जणात उद्धार होत नाही. जसं सद्गुरू भेटले आणि ते म्हणाले आता काळजी करू नकोस, तो त्या मार्गाला लागला असं आपण समजायचं. जसं रामचंद्रांवरच्या विश्वासाने सगळी अयोध्यापुरी ही त्याची भक्त झाली आणि हळूहळू उद्धाराच्या मार्गाला लागली. आता जो जसा अभ्यास करेल

संस्कृतसुद्धा नेहमी रामराज्य असा शब्द वापरला जातो, की ज्या राज्यामध्ये अतिशय सर्व तऱ्हेनं सुख संतोष आनंद होता, भक्ती होती, अशा तऱ्हेचं रामराज्य होतं. म्हणून त्यांनी असं म्हटलं पुढे की नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, म्हणून हा राम जो आहे त्याला दासाचा अभिमान आहे आणि म्हणून तो आपल्या दासाची कधीही उपेक्षा करत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही, सदैव त्याच्या पाठीशी असतो. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे, पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना. संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्तिरचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्मसाक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्यरूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे, तिचे दर्शन घे, तिला वंदन कर. कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील, त्यात खूप कष्ट आहे। तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ सांप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे, म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे, आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे। शाबरी देवीचे, दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे। दत्तात्रय ध्यान मंत्र। ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलं भस्मांगरागोज्वलं शांतं नाद विलीन चित्त पवनं शार्दूल चर्मांबरं ब्रह्मज्ञ

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीर वाणक बद्रि सौज्ञा भूम्याम बभूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी

शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे, त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळ हातावरील पाणी तामणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये, ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम, मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे। सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम। ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांस चर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्टचतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलं इति प्रार्थना। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ प्रार्थना। ओम राम रेम रोम क्षाम क्षिम क्षुम कृष्ण क्षेत्रपालाय नमः। आगच्छ आगच्छ बली सर्वग्रह शमनम मम कार्यम कुरु कुरु स्वाहा। ओम नमो ओम रेम श्रीम क्लीम ऐं चक्रेश्वरी शंख चक्र गदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा। ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ शाबरी कवच जपे विनियोगः असे म्हणून संध्येचे पळीभर पाणी तामणात सोडावे। या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा। श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभः। ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत. शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत. नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल. काही महत्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी.

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो. धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीम श्रीम क्रीम श्रीम क्लीम ह्रीम श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा. हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा. धनवृद्धी होते. धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा. हा मंत्र व्यापार, नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा. विद्याप्राप्तीसाठी ओम नमः श्रीम श्रीम अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्याम देही मम ह्रीम सरस्वती स्वाहा. कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा. त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा. ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी. यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते. हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा. व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीम श्रीम श्रीम परमाम सिद्धिम श्रीम श्रीम ओम. हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा. ही साधना सायंकाळी करावी. व्यापार वाढेल. संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीम ह्रीम सर्व क्रोध प्रशमने स्वाहा. 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा. मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे. कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल. शुभम भवतु.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच. सादरकर्ते होते गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। गणपतराव जोशी यांच्या घराजवळ एक औदुंबराचं झाड होतं। औदुंबराच्या परिसरात मोकळी जागा होती आणि ह्या औदुंबराच्या झाडाखाली खूप वेळेला स्वामी येऊन बसत। स्वामी आले की स्वामींभोवती लोक जमत। ह्या भक्तांमध्ये गणपतराव जोशी, गोपाळ भट भिडे, मिरजकर, चोळाप्पा, बाळाप्पा ही स्वामींची निकटवर्ती सेवेकरी मंडळी असत। त्यांच्या मनात एकदा आलं की स्वामी जिथे नित्य बसतात त्या जागेवर स्वामींच्या पादुकांची स्थापना करावी, तिथे मठ बांधावा। प्रश्न पैशाचा होता। सर्वांनी ह्यासंबंधी विचार केला। मनातले विचार प्रकट कसे करायचे हे त्यांचं त्यांनाच कळेना। अंतर्ज्ञानी स्वामींनी हे ओळखलं आणि स्वामी आपल्या परमभक्तांना म्हणाले, मठ बांधून पादुकांची स्थापना करा। सर्वांना आश्चर्य वाटलं की स्वामींनी आपल्या मनातले विचार ओळखले कसे। भक्तमंडळींनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि चिंतेच्या सुरात म्हणाले, स्वामी, मठाच्या उभारणीसाठी पैसे कुठून आणायचे हा खरंतर आमच्या पुढे प्रश्न आहे। स्वामी म्हणाले, काळजी कशाला करता, भिक्षेची झोळी गळ्यात बांधा आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असं म्हणत गावातून फिरा, पाहिजे तितके पैसे गोळा होतील। स्वामींची आज्ञाप्रमाण मानून भक्तमंडळी गावभर हिंडली। आजूबाजूच्या गावातून त्यांनी भक्तीची झोळी फिरवली। खूप पैसे गोळा झाले, मठाची स्थापना झाली। पादुकांची पूजा अर्चा करून प्राणप्रतिष्ठा करताना स्वतः स्वामी जातीने हजर झाले। भक्तांची इच्छा पूर्ण झाली। मठासमोर एक सभामंडप बांधावा असं मनात आलं आणि त्या दरम्यान अक्कलकोटात स्वामींचे एक परमभक्त आले। त्यांचं नाव विनायक वासुदेव जोशी। त्यांना प्रेरणा झाली आणि त्यांनी सभामंडपाचा खर्च एक रकमी दिला। समर्थांनी भक्तांची मठ संकल्पना पूर्णत्वाला नेली। स्वामींच्या साक्षीने मठ उभा राहिला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की तुम्ही कोणाच्या संगतीत आहात ह्यावर तुमचं आयुष्य तोललं जातं। संत संगतीत राहिलात तर केवळ भगवंत विचाराने प्रत्येक श्वास घेतला जाईल, नामाचं महत्व कळेल, संपूर्ण वेळ नामस्मरणात आपोआप जाईल। तुमच्या आयुष्याला भगवंत विचारांनी भरलेला सुंदर आकार मिळेल। थोडक्यात सांगायचं तर संत संगतीचा आपल्या मनावर आणि एकूणच अस्तित्वावर खूप खोलवर परिणाम घडतो। त्याचे साद पडसाद आपल्या एकूणच जगत असलेल्या आयुष्यावर पडतात। म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की त्यासाठी अखंड नामात गर्क राहा, नामाची संगत धरा, तरच भगवंत दर्शन घडेल। आनंदाने आपलं आयुष्य जगण्याची हीच एक भक्ती खूण आहे। नामच आपल्याला शेवटी तारून नेणार आहे हा विश्वास फक्त संतच देतात। त्यासाठी संत संगत आवश्यक आहे। खूप कष्ट घेतल्यानंतर नामाचं महत्व पटतं। नाम सहजासहजी मुखात कधी येत नाही, त्यासाठी प्रथम नामाची ओढ निर्माण व्हावी लागते।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 11 ऑगस्ट. समाधान भगवंताशिवाय कोठेही नाही. खरोखर जे आपल्या बुद्धीला पटतं आणि अनुभवाला येतं ते सत्य आहे असं धरून चालायला हरकत नाही. मग त्याच्या आड कोणीही येत असेल तरी त्याची आपण पर्वा करू नये. पण ते सत्य अनुभवायला यायला आमची बुद्धी स्थिर पाहिजे. हल्ली जगात बुद्धिभेद फार झाला आहे. अशा वेळी माणसाची बुद्धी स्थिर राहणे फार कठीण झाले आहे. अगदी अत्यंत सदाचाराने वागणाऱ्या माणसाची सुद्धा बुद्धी केव्हा फिरेल हे सांगता येणार नाही. केवळ शास्त्र सांगतं म्हणून अमुक एक सत्य आहे असं धरून चाला असं मी म्हणत नाही. मी सांगतो तेच सत्य आहे असं तुम्ही म्हणा असंही मी म्हणत नाही. तुम्ही आपल्या स्वतःच्या विचारानेच ठरवा की जीवनात तुम्हाला समाधान पाहिजे आहे ना. ते समाधान भगवंताशिवाय दुसरं कुठेही आपल्याला मिळणार नाही हे अगदी निश्चयाने ठरवा. एकदा तुमचा निश्चय कायम झाल्यावर तुमच्या आड कुणीही येऊ शकणार नाही. निश्चय मात्र कायम पाहिजे. या निश्चयाचं बळ किती विलक्षण आहे म्हणून सांगू. एका गावात एक 50-60 वयाचा बुद्धिमान पण कुत्सित वृत्तीचा माणूस राहत होता. वेडेवाकडे प्रश्न विचारून टवाळकी करण्यात त्याचा हातखंडा होता. एकदा एका साधूचं प्रवचन अगदी रंगात आलं असताना एकदम मध्येच उभा राहून तो म्हणाला, अहो बुवा, ती तुमची भक्ती व्यक्ती ती बाजूला ठेवा, देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल ते सांगा. त्यावर साधू शांतपणे बोलला, ते मी सांगतो पण आता तुमचं उतार वय झालं, काळ केव्हा झडप घालील याचा नेम नाही. तर आता मला सांगा की प्रपंचाची उपाधी, देहाची व्याधी आणि मृत्यूची मगर मिठी यातून स्वातंत्र्य मिळवायचा काही विचार प्रयत्न तुम्ही केला आहे का? हा मार्मिक प्रतिप्रश्न ऐकून टवाळखोर चुप बसला. पण त्याचं विचारचक्र सुरू झालं. दुसऱ्या दिवशी तो त्या साधूला भेटून म्हणाला, आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही, पण आता मी काय करू ते मला सांगा. साधू बोलला, 2 वर्ष मौन धरून नामस्मरण करावं. त्या दिवसापासून त्याने दृढनिश्चयाने मौन धरलं आणि नामजपाचा तडाखा लावला. मौनाचा अवधी संपल्यावर साधूची पुन्हा गाठ पडली तेव्हा तो इसम डोळ्यात पाणी आणून म्हणाला, महाराज, मला सर्व मिळालं. मला नामाने जे समाधान मिळालं त्यापुढे इतर सर्व गोष्टी रद्द आहेत. निश्चयपूर्वक नामस्मरणाचं असं विलक्षण सामर्थ्य आहे. नामी ठेवावे चित्त, तेच मानावे सत्य, हा निश्चय ठेवा मनात, मन होईल निभ्रांत. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोतेहो ऐकूयात वसंत निनावे यांची गीतरचना, संगीत कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूयात संगीतकार बाळ बर्वे यांच्या संगीत रचनेतलं शाहीर राम जोशी यांचं हे पद. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपानकाका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोतेह ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

సన్యసతి కేవలం అవిచ్ఛిన్న అనురాగం లభతే. వేదాంత శుద్ధాతో త్యాగ్ కురుం టక్తో సమర్థాన్ని మంటలే కాకే ధడసి విధానే, అదే ధడసి విధానే సమర్థంత విధానే. త్రైగుణ్య విషయ వేదాహ నిస్త్రైగుణ్య భవార్జున హే గీతేతలా ఆహే అని సమర్థాన్ని మంటలే ఆహే. వేద బోలిలా పూర్వపక్ష మూర్ఖ తేతేచి లావే లక్ష. म्हणजे वेदाने सुद्धा पूर्वपक्ष सांगितलं आहे, त्याचं सुद्धा खंडन आहे. हे समर्थांसारखे वैदिक परंपरेतले संत म्हणतात. तो वेदांचा त्याग करतो कारण वेदातली सगळी कर्म जी आहे ती स्वर्ग प्राप्तीसाठी आहे. मी जेव्हा गडावरती जॉईन झालो राहायला तिथे सेवेसाठी, ते तिथे दिनकर्म बिवलकर म्हणून होते, त्यांच्या लक्षात आलं की हा विवेकानंद प्रेमी जास्त आहे आणि फार सोळवळ कर्मकांड काही मानत नाही. मग मी त्या चक्रात अडकावं, त्या यंत्रणेत सापडावं म्हणून ते मला म्हटले अरे तू आला त्याचा तर रुद्र शिकून घे, म्हणजे समाधीच्या पूजेवर तू रुद्राला बसू शकशील, म्हणजे सोळा नेसलं पाहिजे, तिथं जाऊन बसलं पाहिजे, आवर्तन म्हटली पाहिजे. म्हटलं ठीक आहे, मला फक्त रुद्राची पोथी अर्थाच होत्या. म्हणजे ठीक आहे, म्हणजे अर्थाच मला रुद्राची पोथी दिली. त्या रुद्राच्या पोथीचा अर्थ मी वाचला, म्हटलं आयुष्यात आपण रुद्र कधी म्हणायचं नाही. सगळ्या भिरुत्वाच्या प्रार्थना आहेत, सगळ्या स्वार्थासाठी प्रार्थना आहेत, सगळ्या शत्रूच्या विनाशासाठी प्रार्थना आहेत. म्हटलं याच्याक्षम रामरक्ष किती चांगली आहे, भीमरूपी स्तोत्र किती चांगलं आहे, मग आपण ते म्हणतो आहे. पुन्हा या रुद्रामध्ये कशासाठी अडकायचं? मी दिनकरून बाबा मला या प्रार्थना काही आवडल्या नाहीत, मी या चक्रात मी अडकणार नाही, मला नाही त्याच्या मेच्यामे करत बसायचं, मी त्याला नाही म्हणून सांगितलं. आपल्या वेदातल्या सुद्धा ज्या प्रार्थना आहेत त्या स्वर्ग पुण्यप्राप्तीसाठी आणि स्वर्गासाठीच आहेत. आणि माऊलीने काय म्हटलंय, स्वर्ग नरक वाटा चोरांच्या, पापात्मक पुण्य स्वर्गा जायजे, पापात्मक पापे नरका जायजे, जेणे मदयका ते पाविजे त्याची शुद्ध पुण्य. पाप आणि पुण्याच्या अतीत या दोन्हींच्या पलीकडे. म्हणून वेदान संन्यासिती याचा अर्थ तो जेव्हा भगवंताचं चिंतन करत असतो, तो ध्यान करत असतो, तेव्हा ते वेदापेक्षा श्रेष्ठ असत. माऊलीने म्हटलेलं आहे किंवा नाथाने म्हटलेले आहे, हरिनामाचे जास्ती स्मरण वेद त्याचे वंदी चरण, माझो हरिचा पडियंता पूर्ण त्यासी वेद विधान कदा न बाधी, अविद्या भेद सबळ जास्ती वेद नियामक म्या केला त्यासी, मद्रूपी अभेदता ज्या भक्तासी मिणझा त्यापाशी वेद वादू. वेद त्याचा मिंदा तो वेदापेक्षा श्रेष्ठ आहे. हे कोणाशी सांगितलेलं आहे? अविद्या भेद सबळ ज्यासी वेदून नियामक केला त्यासी. जे अविद्येमध्ये आहे, जे मायेमध्ये आहे, जे सतत स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतायत, त्यांना सांगितलं अरे तुम्ही हे चांगलं काम करा म्हणजे तुम्ही स्वर्गात जाल. मग थोडस त्याचं कॉन्सन्ट्रेशन डायव्हर्ट करणार. जसं मुलगा सारखा टीव्ही पाहायला लागला की आपण त्याला काय म्हणतो, तुला जर परीक्षेचे मार्क मिळाले तर मी सायकल घेऊन देईन, तू जर मेरिटमध्ये आला तर तुला मी मोटरसायकल घेऊन देईन. हे जसं प्रॉब्लेम आपण मधाचं बोट दाखवतो, मोटरसायकल महत्वाचे नसते, त्यांनी चांगले मार्क मिळवावे, आयुष्यात पुढे यावं हा महत्वाचा हेतू असतो. तसे वेदाने आपण फार ट्रॅकच्या बाहेर जाऊ नये म्हणून आपल्याला ट्रॅकमध्ये ठेवण्यासाठी काही मधाची बोट आणि प्रलोभनं दाखवलेली आहेत. पण जो सारखा अभ्यासच करतो आहे त्याला या प्रलोभनाची काही किंमत नाही आहे. भक्तासाठी हे नाहीच आहे. हे सगळं जे शास्त्राला सोडून काही गोष्टी करत राहतात त्यांना त्यांच्या चुकांचं प्रायश्चित्त व्हावं आणि त्याने शक्यतो ट्रॅक सोडून फार वागू नये, शास्त्राज्ञा पाळावी म्हणून त्यांच्यासाठी वेदाचे नियम आहेत. थोर भक्ताला या गोष्टींची काही आवश्यकता नाही. स्पष्टपणे नाथ म्हणतायत की वेद वंदी त्याचे चरण किंवा वेद त्याचा मिंदा आहे म्हणून तो वेदांचा सुद्धा त्याग करतो. ज्याला
ग्रंथाचं अखंड चिंतन आहे त्याला वैदिक कर्मांची काय गरज आहे? मीराबाईंना काय सत्यनारायणाची पूजा करायची गरज आहे? मीराबाईने काय रुद्राचं आवर्तन करण्याची गरज आहे? तुकाराम महाराजांना कशाला कुठेतरी देवाचा कुठल्या तरी समाधीची पूजा करा आणि अभिषेक करा याची गरज आहे? ते या सगळ्याच्या पलीकडे आहेत. हे तुमच्या आमच्यासारख्या माणसाला सांगितलेलं आहे की ज्याने अर्थ आणि काम या गोष्टी संपादन करत असताना काही प्रमाद चुकून घडले असू शकतील, नकळत काही कौटुंबिक जीवनात कोणावर तरी अन्याय झाला असेल, मग त्या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी थोडं का विनार चांगली कर्म तरी कर, त्याला देवाची पूजा तरी कर, दादर गडावर जाऊन अभिषेक तरी कर. पण जो ध्यान करतोय नियमितपणे, नियमितपणे दर्जाचा अभ्यास करतो आहे, त्याने काही तिथं जर अभिषेक केलाच पाहिजे आणि सोळा नेसलंच पाहिजे असं काही नाहीये. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. म्हणून मोठ्या साहसाने नारद म्हणतायत की तो या सगळ्या गोष्टींचा त्याग करतो, शेवटी वेद आणि ते सगळे धार्मिक ग्रंथ हे सुद्धा भौतिक व्यायामशाळाच आहे. मेंटल जिम्नॅस्टिक, इंटेलेक्च्युअल जिम्नॅस्टिक नुसता शब्दांचा छळ आहे. ज्याला ते प्राप्त झालेलं आहे तो या कशाच्या भानगडीतून पडत नाही. ते रामकृष्णाने सांगितलं तसं, तो आपल्या बागेत जातो, त्या माळ्याशी मैत्री करतो आणि आंबे खाऊन बाहेर पडतो. रामकृष्ण म्हणतात माळे म्हणजे संत आहेत, त्यांच्याशी मैत्री करा आणि आंबे खात बसा. तसा हा या सगळ्या शब्द जाळातनं बाहेर पडतो, त्याला भगवत प्रेमाची तहान लागलेली आहे, तो या सगळ्यांना टाळतो, तो मनुष्य स्वतः तरतो आणि इतरांना सुद्धा तारतो. सतरती सतरती स लोकान तारयती, हे फार महत्वाचं आहे. तो एकटा तरत नाही, लोकान तारयती, स्वतःही मुक्त होतो आणि इतरांनाही मुक्त करतो. सतरती याचा अर्थ तो पहिला तीराला पोहोचतो. जे अनेक अडथळे माया नदीचे वर्णन केलेले आहे ते सगळे अडथळे तो ओलांडतो, त्या सगळ्याच्या पलीकडे जातो. मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंतिते, त्याप्रमाणे ते तरुण जातात कारण ते मला शरण येतात. त्याचं तोंड करताना माऊलीने म्हटलेलं आहे, येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मधला भजले, तया ऐलीच थडिये सरले माया जळ. त्यांना नदीत उतरायच्या आधीच पाणी सगळं संपलं. जे सतत माझं भजन करत आहेत त्यांना माया नदीच नाहीये. माया नदी कोणासाठी आहे? जे भगवंताला विसरून ऐहिकाच्या मागे धावलेले आहेत त्यांच्यासाठी माया नदी आहे. जे भक्त आहेत ते तिथं येण्यापूर्वी ते सगळं बाजूला सरलं गेलेलं आहे. तसं नाथाने फार सुंदर वर्णन केलंय, धरुणी अनन्य भक्तीचा मार्ग करुणी सर्व धर्म कर्म त्यागो, हा तरुणोपाय चांगू येरू तो व्यंगू अधपाती. तो मला शरण येतो, अनन्य भक्त होतो आणि अनन्य भक्त होताना करुणी सर्व धर्म कर्म त्यागू. इथं त्या गीतेतला आठवतो, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण व्रज. एकदा सद्गुरु जीवनामध्ये आले, आता कृष्णाने याला गुरु मानलेला आहे, आता कृष्ण सांगतो आहे ते बरोबर आहे की नाही हे वेदांच्या रेफरन्सने अर्जुनाने ठरवायचं का? ते वर्णसंकर होईल, मग असं होईल, मग स्त्रिया असं करतील, पुरुष असे करतील, मग सगळी संसाराची घडी विस्कळीत होईल, हा उपदेश कोण करतोय? अर्जुन करतो. जनकेश्वरी जगाची जबाबदारी कोणावरती आहे? अर्जुनावरतीच आहे. डॉक्टर काकांनी त्याचा अनुवाद केलाय, जग जगापरी चाले, ते ईश्वरे सूत्र बांधिले, ते सूत्र आपण हाती घेतले ऐसे न व्हावे. अर्जुनाने स्वतःच्या हातात घेतले. जणू काय कृष्णाला ते सांगतो की मी ते सगळं चालवते म्हणून. तर कृष्ण म्हणतोय, माऊलीने त्याचा अनुवाद छान केलाय, तू जगाचं सगळं चालवते ते मला माहिती नव्हतं, बरं झालं नवीन माहिती मिळाली म्हणते. तुझ्यावर सगळी जबाबदारी आहे. अरे तुझ्यावर कुठली जबाबदारी आहे? हे सगळं त्याच्या सत्याने चाललेलं आहे. तू मला शरण आहे म्हणून सर्व धर्मान परित्यज्य सगळं बाजूला ठेव. मी सांगतो त्याप्रमाणे वा. त्याला नाथाने म्हटलंय, हरिनाम भजन कल्लोळे माया जीव घेऊनी पळे, भक्त तरती भाळे भोळे हरिभजन भळे महामाया. माया तुझं घाबरून पळून जाते. परमेश्वर त्याच्या पाठीशी म्हटल्यानंतर तयाची वर्णावी काय त्वरी जयाचा भगवंत कैवारी. भगवंत कैवारी म्हटल्यानंतर माया सुद्धा त्याच्या पाठीमागे लागत नाही. मग जो असं स्वतः तरतो आहे तोच इतरांना तारतो. नाही तर समर्थ म्हटले पोहणारच गुसक्या खातो.
तो कैसा इतराशी काढी तो म्हणून तरतेने बुडवणे द्यावे बुडते असे आपण यथेष्ट जेवण

घडा आणि घडवा किंवा बिघडा आणि बिघडवा चोखामेळाच्या भाषेत. तर तुम्ही स्वतः तयार व्हा. जो असं स्वतः तयार झालेला आहे त्याला भगवत कृपेचा सतत अखंड अनुभव असतो. तो अनेकांना मायेतनं बाहेर काढतो. किती लोकांचा उद्धार केला ज्ञानदेवांनी, तुकाराम महाराजांनी, समर्थांनी, रामकृष्ण विवेकानंदांनी. आज रामकृष्ण मठाचे काही हजार संन्याशी आहेत. एक विवेकानंद त्या तरुण गेले रामकृष्णांच्या नौकेत बसून, आता किती संन्याशी झाले, काही हजार. भारतभर आहेत, भारताबाहेर आहेत. ते लोक संन्यास घेतात, काम करतात. बाहेर चिन्मय मिशन झालं, हरे कृष्ण हरिरामचं इस्कॉन झाला. किती संप्रदाय आहेत, अरविंदांचं मिशन आहे, किती ठिकाणी. म्हणजे हे लोक तरले आणि त्या अनेक लोकांच्या तरण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला. समर्थ तेव्हा होऊन गेले, 1400 मुलांना अनुग्रह दिला. कल्याण, उद्धव, दिनकर, दिवाकर, गिरीधर या सगळ्यांचा उद्धार केला. अजूनही चालूच आहे काम. ते मूर्तिमान सारखा चौथी शिकलेला मुलगा, एका मजुराचा शेतकऱ्याचा मुलगा, पण आज 65 वर्ष गडाची सेवा करत आहेत. 65 वर्ष गडाची सेवा करून मूर्तिमानांनी अनेक पुस्तकं लिहिली. चौथी शिकलेला मुलगा, आत्माराम लिहिला, मनाचे श्लोक लिहिले, दासबोध लिहिला, आनंद भुवन लिहिलं, श्रीधर स्वामींचे चरित्र लिहिलं, अनेक कविता लिहिल्या. एकटे समर्थ तरले नाही. अजूनही सगळ्या भक्तांना ते तरताय. किती लोक तयार होत आहेत. श्रीधर स्वामी झाले, किती संत होऊन गेले. ज्ञानेश्वरींनी किती लोकांचा उद्धार केला. देगलूरकर महाराज आहेत, किसन महाराज साखरे आहेत, रंगनाथ स्वामी आहेत, रंगनाथ महाराज परभणीकर. किती लोक त्यांच्या ह्यानी तरुण गेले. असे अनेक लोक आजही त्या जहाजामध्ये बसून समुद्राच्या पलीकडच्या किनाऱ्याला पहिलं तळी पोहोचत आहेत. म्हणजे स्वतः तरतात ते इतरांना तरवतात, कारण त्यांना करुणा असते. बुडती हे ज्यानं न देखावे डोळा, म्हणून कळवळा येतो आम्हा. किंवा चिंता करती विश्वाची, कैची देवदेवालय तकती, कैसे कुटुंब वत्सल लोक जगती, कैसे क्षेम राहील जगती, कोणीकडे जातील, हे काय होईल या लोकांचं, म्हणजे संसार कसे. आपण आज जर संत तुकाराम महाराज नसते, ज्ञानेश्वर महाराज नसते, समर्थ नसते, आपलं काय झालं असतं. कुठल्या पब मध्ये आपण असतो आता. इयर एंडिंग, नवं वर्ष, मोहम्मद पैगंबर जयंती, गुरुवारच्या सुट्टी, आज रात्री भरपूर ढसायचं आणि शुक्रवारी सावकाश उठायचं, कशाला इथं धडपड झालो आपण. म्हणजे हे कोणाची कृपा आहे. जे स्वतः तरुण गेले ते अजूनही ही रामनाम नौका तुमच्या आमच्यासाठी तरुण जाण्यासाठी या अरबी समुद्रामध्ये सोडतायत. आणि तुम्ही या समुद्रात बुडू नका, तुम्ही पहिल्या तीराला बरोबर पोहोचा, याची काळजी ते अजून घेत आहेत. मग ते स्वतः तरतात आणि इतरांनाही तरुण जातात. राघवाचा वर पावलं सत्वर, जनाचा उद्धार करावया. किंवा कीर्तनाचे नि नटनाचे, जळतील पर्वत पापाचे, जे नामची नाही प्राय चित्ताचे, ऐसे केले. समाजाचं खरं कल्याण हे लोक करतायत. किंवा कीर्तनाचे नि महाघोषे, नाशिले जगाची सर्व दुःखे, अवघे विश्वची हरिके, भारिले महासुखे उचंबळत, असं नाथ म्हणतात. त्यांनी ही सगळी कीर्तन परंपरा, भक्ती परंपरा, ज्ञान परंपरा ही जिवंत ठेवली आणि किती लोकांचं कल्याण केलं. मग असे संत पृथ्वीच्या पाठीवरती सतत असावेत हे पसादान ज्ञानेश्वर महाराज मागतात. आणि त्या पसादान म्हणतात, चंद्रमेजे अलांचन, मार्तंडजे तापहीन, ते सर्वही सज्जन सोयरे होतो. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी, भेटतो भूता. आणि ईश्वरनिष्ठांची मांदियाळी लिमिटेड कंपनी असता का माने. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता म्हणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. त्यांचा उपदेश सुद्धा सरोवरासारखा लिमिटेड नको, नदीसारखा मर्यादित नको, तो उपदेश सुद्धा समुद्रासारखा भरपूर असावा. पण समुद्र खरट आहे, त्यांचं बोलणं पियुष म्हणजे अमृतासारखं मधुर असावं. मग अशी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी स्वतः तरत असते आणि इतरांना सुद्धा तारत असते. जे स्वतः मुक्त होतात ते इतरांना मुक्त करू शकतात. जे स्वतःच बंधनामध्ये सांगणारा जर मायेत अडकलेला असेल तर तो दुसऱ्याला मायेतनं काढू शकणार नाही. आदित्य महाराज

0: टीव्हीवरती बोलतात, मोठमोठ्याने मंडप दिसतात, 5-50 हजार माणसं समोर बसलेली असतात, का नाही समाजात परिवर्तन होत, ते लोक काय तरुण जात, कारण सांगणारे बुडायच्या मनात तिथे, कारण त्यांचं जे सगळं कार्यक्रम आहेत ती सगळी अर्थव्यवस्था आहे, परमार्थ व्यवस्था नाहीये. किती लाखाचा मंडप, किती लाख जाहिराती किती येतील, टीव्हीवाले सुद्धा कोणाला कार्यक्रम देतात तिथे, जे जाहिराती आणतील. एका महाराजांनी मी विचारलं का तुमचं त्या चॅनलला नाही कार्यक्रम झालं, त्यांना त्या फार जाहिराती लागतात म्हटले, मला एवढ्या आणता येत नाही म्हटलं. ते सुद्धा जाहिराती आणणारे लोक अधिक गाठतात, त्यांना सांगतात तुम्ही टीव्हीला सांगा अशा तुमच्या 30-32 लाखाच्या जाहिराती तुम्ही गोळा केल्या की मला ते चान्स देतील तिथं बोलायला. कोण तरणार? हे तरुण जाणार, मंडपातले लोक तरणार. जो भक्त आहे तो तरुण जाईल, तो निष्ठेने करेल तो तरुण जाईल, सांगणार अडकून राहील. ती गोष्ट सांगतात की त्या माणसाचा चातुर्मास होता त्या गावामध्ये, नदीकाठी ते गाव होतं, एक बाई कायम उशिरा यायची प्रवचनाला, तिचा चेहरा खूप भाविक होता. त्या महाराजांच्या लक्षात आलं की बाई खूप श्रद्धावान आहे, नमस्कार करायला यायची, त्या मोठ्या श्रद्धेने नमस्कार करायची. त्या महाराजांनी तिला विचारलं, बाई तुम्ही रोज उशिरा का येता? म्हटले नदीला पूर असतो, पावसाळ्याचे दिवस आहेत, चातुर्मास आहे, त्यामुळे मला पाणी कमी झाल्याशिवाय मी येऊ शकत नाही. अहो रामनामावर श्रद्धा ठेवा, रामनाम घ्याल, तरंग द्याल म्हटले नदीवर, काय काळजी करताय? ते भावनेच्या भरात बोलून गेले. फार सोपं असतं भावनेच्या भरात बोलणं, प्रत्यक्ष जगणं फार अवघड असतं. ती बाई दुसऱ्या शिखरच नदीला पाणी होतं आणि ती श्रीराम जयराम जयराम म्हणत तरंग तरंगत आली, तिचे पाय बुडलेच नाहीत खाली, त्याच्यावर ती चालत आली अक्षरच्या पाण्यावर. त्याने विचारलं तुम्ही बरोबर आला वेळेवरती, तुम्ही सांगितलेला प्रयोग केला म्हटले, मी पाण्यात बुडले नाही, बरोबर आले. महाराजाने जरा चक्रावून गेले ते. मग महाराजाने तिने विनंती केली की महाराज तुम्ही उद्या याल का सकाळी माझ्याकडे नाट्याला? येईन म्हटले. तू मला घ्यायला ये म्हणजे मला रस्ता माहिती नाही. ठीक आहे म्हटले. ती घ्यायला आले तेव्हा पाणी होतं नदीला, तिने श्रीराम जयराम जय जयराम म्हणून चालायला सुरुवात केली, महाराज घटाणा खायला लागले. सांगणारच जर मायेत अडकलेला असेल. आम्ही एक मोठी सभा आळंदीला घेतली होती, 2-2.5 हजार लोक होते, 3 दिवसाचं शिबिर घेतलं होतं. किशोरजी असं मी त्या शिबिराचे मुख्य होतो. एक महाराज बोलावले होते, विवेकानंदांचं शिबिर होतं ते 3 दिवसाचं. ते महाराज भावनेच्या टाळ्या मोजण्यामुळे फार सोपं असतं. ते महाराज भावनेच्या भरात काय म्हणाले व्याख्यानात, विवेकानंद म्हणाले, गिव्ह मी 100 नचिकेतास अँड आय विल चेंज युअर द वर्ल्ड. म्हटले मी म्हणतो गिव्ह मी 100 बॉईज आय विल मेक देम नचिकेतास. इतक्या टाळ्या वाजवल्या लोकांनी, काय डायलॉग मारला हिंदी सिनेमातला स्टाईल. नंतर ते महाराज आणि मी आणि किशोर जर आम्ही ज्यावेळेला एकत्र होतो, ते एकांत जेवत होते म्हणून त्यांच्याकडे आम्हाला दोघांना त्याने प्रवेश दिला. आम्ही तिथं जेवत असताना किशोर त्यांना म्हणाले, आय विल गिव्ह यू 100 बॉईज, यू मेक देम नचिकेतास. मी म्हटले वेद पाठशाळेची 100 मुलं तुम्हाला देतो, तुम्ही त्यांना नचिकेता करा. ते आचार्याने काय म्हणाले, महाराज स्टेजवर बोलणं सोपं असतं, गोठा काढलाय, गोशाळा काढली, गायींचं शेण काढायला माणूस नाही म्हणजे काय प्रोग्राम आहे तुमच्याकडे? भावनेच्यावर तुम्ही आपले डायलॉग मारताय, लोक टाळ्या वाजवत आहे, टीव्हीवर मंडप आहे, महाराज आपले बोलतायत ऍक्शन मध्ये, आज काय अमिताभ बच्चन आला, उद्या काय राजेश खन्ना आला, तुमची काय अवस्था आहे? कोण तरत? ज्ञानेश्वरांचं नाव शिल्लक राहिलं. काय होती ज्ञानेश्वरांची अवस्था? 2 वेळा जेवणाची भ्रांत होती, लोकांनी भिक्षा घातली नाही. तुकाराम महाराजांना काट्याने मारलं त्या मुंबाजीनं. रामेश्वर भट्टांनी सांगितलं, तुला या अभंगल्याला सांगितलं कोणी दे फेकून नदीमध्ये, अभंग नदीत फेकायला लावले. काय अवस्था होती तुकाराम महाराजांची? आणि आज कोण शिल्लक आहे? आज ते शिल्लक आहेत आणि त्यांच्या नावाने तुम्ही आम्ही तरुण जातोय. म्हणजे त्यांच्या अभंगांची पुस्तकं या कागदी नावं नाही आहेत, ह्या प्रत्यक्ष बोटी झालेल्या आहेत. तो तरुण जातो. मग अशा पद्धतीनं 50व्या श्लोकापर्यंत आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला. मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राम मराठे यांनी गायलेला राग कौशी कानडा. तबला साथ पंडित सुरेश तळवलकर. संवादिनी पंडित गोविंदराव पटवर्धन.

कौशिक आंधळा ह्या रागाचं नाव. सगळे लोक मालकवून साडी व कांदळा गातात, मी दोन्ही मिक्स करून जातो, मध्ये डॅश असतो.

मुझे मन कर संवाद झालाय. दुसरं काय संस्कार आहे? मी काही शिकलो नाही माझ्या बाबतीत, पण सतत 3.5-4 महिने जात होतो. नुसता ठेका झालाय तो डग्ग्या.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राम मराठे यांनी गायलेला राग कौशी कानडा, तबला साथ पंडित सुरेश तळवलकर, संवादिनी पंडित गोविंदराव पटवर्धन. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया राणा पवार यांची गीतरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना भोळे यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया भारा तांबे यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर माणिक वर्मा यांचा।

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया शिवदास महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोतेहो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
2: श्रोते हो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना, संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि सहकारी यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 29वा श्लोक आपण पाहणार आहोत. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे. पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. ह्याच्यात त्यांनी काय महत्त्वाची गोष्ट सांगितली? पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे. राघवाचं ब्रीदच आहे म्हणे पतितं पावन करणं, त्याचं आश्वासनच आहे सगळं की ह्यासाठीच त्यांचा जन्म आहे. हे अवतारी पुरुष जे जन्म घेतात म्हणजे भगवंतच त्या रूपाने जो अवनी तलावर येतो त्याला कारण हेच आहे की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम आणि धर्मसंस्थापनार्थाय. या तीन गोष्टीसाठी ते येतात. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे राघवाचे पदी त्याच्या चरणामध्ये त्याचं ब्रीदच असं आहे. काय आहे ब्रीद? बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे. हे त्यांची प्रतिज्ञाच आहे भगवंताची अशी की भक्ताचे रिपू त्यांच्या शिरावर शस्त्राचा वार करायचा. आता वास्तविक भक्ताला शत्रू असावेत का? पण असतात, किंबहुना असतातच. त्याचं कारण सगळ्या संतांच्या बाबतीत आपण असं पाहतो की त्यांना ज्या परिस्थितीतून जावं लागलं त्यांनी कुणाशी शत्रुत्व केलं होतं खरं म्हणजे. तसं नसतानासुद्धा अनेक शत्रू निर्माण झाले आणि त्यांनी त्यांचा अनन्वित छळ केलेला आहे. ज्ञानेश्वरांच्या बाबतीत बघा, तुकोबांच्या बाबतीत बघा. असे जर आपण पाहिले तर का छळ? तर त्यांचं जे जीवन असतं ते भगवंताला वाहिलेलं असतं आणि सामान्य माणसाचं जीवन जे असतं ते संसाराला, मान प्रतिष्ठा मोठेपणा ह्याला वाहिलेलं असतं. त्याचा अर्थ असा देहाशी ते बद्ध असतात आणि भक्त जे असतात ते देहाकडून सुटून भगवंताच्या चरणी पक्के दृढ बसलेले असतात. तिथं त्यांचा निर्धार असतो की हेच याथी, हेच एक बरोबर आहे, बाकी सर्व भ्रांती आहे. त्यामुळे ते संसारात असताना देखील संसारात ते बद्ध होत नाहीत, तर ते भगवंताच्या चरणाशी स्थिर होतात. आणि त्यामुळे सामान्य माणसांना त्यांचं हे जे वर्तन आहे हे वेगळंच काहीतरी असं वाटतं, किंबहुना असे जे मोठे भक्त झाले ते वेडे आहेत असं त्यांच्या घरातल्या माणसापासूनसुद्धा म्हटलं गेलं. त्यांना वेड होतं भगवंताचं आणि ह्यांना वेड आहे संसाराचं, देहाचं. तेव्हा देहाच्या भूती म्हणजे देहाला सेंटर करून वागणाऱ्या माणसाला भक्ताचं वागणं आवडणार कसं? पण नुसतंच आवडत नाही एवढं नाही, त्याला खाली कसं आणता येईल? कारण हळूहळू त्याचं महत्त्व लोकांच्या लक्षात यायला लागतं. काही लोकांच्या सत्वगुणी मंडळी जे असतात त्यांना हळूहळू अशा भक्तांचं आचार विचार जे असतात त्यांचं बोलणं आहे, जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे असं जे त्यांचं वर्तन आहे हे काही मंडळींच्या लक्षात येतं, त्यामुळे ते त्यांचे भक्त व्हायला लागतात. तर त्यांच्याकडे लोकांचा ओढा होतो आहे असं वाटायला लागलं की शत्रू जास्त वाढायला लागतात, कारण स्पर्धा असते त्या ठिकाणी. भक्त कधी कुणाबरोबर स्पर्धा करत नाही, तर त्याला माहिती आहे स्पर्धा करायला मी वेगळा नाहीच आहे, मी भगवंताशी एकरूप आहे. तर स्पर्धा कुणाशी करायची? महत्त्वाकांक्षा हा शब्द भक्ताच्या जीवनात नसतो. कसली महत्त्वाकांक्षा बाळगायची? मिठानी जसं सागरात पाण्यामध्ये लीन होऊन जावं तसं आपण त्या राघवाच्या चरणी, भगवंताच्या चरणी आपण लीन होऊन जायचं आहे. त्यात वेगळेपणा काय? कुणाशी स्पर्धा करणार? त्यामुळे त्याला शत्रू नसतात, म्हणजे तो मानत नाही कुणी शत्रू आहे माझा म्हणून. पण त्याचे जे शत्रुत्व करणारे आहेत ते मात्र भक्ताला शत्रू समजतात आणि त्याला नाना प्रकारचा व्याप करतात. पण इथेही गंमत अशी लक्षात घेण्याजोगी आहे की काही काळ भक्ताला या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. तो जर भक्त आहे तर भगवंत काने उभा राहायला, त्याच्या भक्तपणाची कसोटी व्हायला पाहिजे ना, तो खराच भक्त आहे का नाही. तुकोबांचे अभंग इंद्रायणीत बुडवले म्हणून त्यांचं आणखीन महत्त्व लोकांच्या लक्षात आलं, ते पुन्हा तरुण वर आले तेव्हा. त्यामुळे अशा कसोट्यामुळे त्या भक्ताचं भक्तपण कसोटीला लागतं आणि लोकांच्या लक्षात यायला लागतं की नाही, ही व्यक्ती काहीतरी वेगळी आहे, आपल्यासारखी नाही. त्यामुळे त्या गोष्टी देखील भक्ताच्या जीवनात आवश्यकच आहेत असं काही वेळा लक्षात येतं. म्हणून तेही काम भगवंतच करत असतो. जसं कुंभाराचं म्हटलं आहे ना, हात आधाराचा हात वरून मारे धपाटा, तसं संकटही आणतात आणि संकट दूर करायचं काम हे भगवंतच करतात ही खात्री भगवंत भक्ताला असते. त्यामुळे तो शांत असतो. तो किती कोणी त्रास दिला, किती त्यांच्यापुढे आपत्ती आणल्या, तरी तो त्यांनी हडबडत नाही, तो भिवून जात नाही, तो शांतपणे सगळ्या गोष्टी भगवंतावर सोपवतो. आणि म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे, भक्ताचा रिपू जो शत्रू आहे त्याच्या शिवळ्यावर या राघवाची कांबी वाजते. त्याचं शस्त्रप्रहार जो व्हायचा तो त्या भक्ताच्या शत्रूवर होतो. जे काही काळाने लक्षात येतं की या भक्ताची सर्व तऱ्हेनं त्रास देणारे, भक्ताला त्रास देणारी मंडळी आहेत, ती शेवटी त्या भक्ताला शरण येतात, त्यांना जेव्हा त्यांचं महत्त्व कळतं त्यावेळेला. मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोण करतं? एक भगवंतच अदृश्य राहून ह्या सगळ्या गोष्टी करत असतो, त्याच्याच लीला सगळ्या चालू असतात. हे ज्याला नीट कळलेलं असतं तो कोणत्याही गोष्टीनं भीत नाही, खचत नाही किंवा आपली भक्ती सोडत नाही. स्वामी नेहमी म्हणायचे, कुणी जर मला असं म्हटलं 1,00,000 रुपये देतो, ज्ञानेश्वरी सांगायची बंद करा, तुम्ही त्यांना सांगेन तुमचे 1,00,000 रुपये तुम्हाला लखला भोवत माझी ज्ञानेश्वरी चालणार. तसं तुकोबांना जर म्हटलं असतं, समर्थांना जर म्हटलं असतं, तुम्ही रामाचं नाव घेऊ नका, आम्ही तुम्हाला एवढं एवढं काय ते देतो, ते म्हणतील ते सगळं तुमचं तुम्हाला लखलाभ हो. शिवाजी महाराजांनी जे काय समर्थांच्या जोळीत टाकलं ते समर्थांनी त्या क्षणाला परत केलं, तर त्यांना माहिती होते सगळं जे आहे असत आहे, भ्रांतिमय आहे, एकच राम सत आहे तोच पक्का धरायचा आहे. ह्या परीच्यापर्यंत पायरीपर्यंत मात्र तो भक्त जावा लागतो. याचा अर्थ तो खरा भक्त व्हावा लागतो. आपण ज्याला भक्त म्हणतो किंवा आपण जी काही भक्ती करतो ती या कसाऱ्या उतरणारी नसते. आपण थातुरमातुर भक्ती करत असतो, ती खरी भक्ती नव्हे. मग इथं ते म्हणत आहेत, पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे बळे. आता भक्त रिपूच्या शिरी जर का शस्त्र धारण करायचं असेल तर ते काय रे मारू का तुला आता असं म्हणणार का बळे? शत्रूवर ते तुटून पडायचं असलं म्हणजे तिथं क्रोध पाहिजे, बळ पाहिजे. त्यामुळे त्या भक्ताच्या रिपूला जर का आपल्याला नष्ट करायचं असेल, नामशेष करायचं असेल, तर ते बळानंच केलं पाहिजे. म्हणजे बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे. आणखी काय केलं राघवानी, पुरी वाहिली सर्व जेणे विमाने. सबंध अयोध्या नगरी रामचंद्राने आपल्याबरोबर वैकुंठाला नेली असं आपण वाचतो. याचाच अर्थ असा की रामचंद्रांच्यावर सर्व प्रजेचं इतकं प्रेम होतं, इतकी भक्ती होती की त्यांच्याविना राहणं हे अशक्यप्राय वाटत होतं. आणि ह्याचाही थोडा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की सर्वांचा उद्धार झाला का, एका जणात उद्धार होत नाही. जसं सद्गुरू भेटले आणि ते म्हणाले आता काळजी करू नकोस, तो त्या मार्गाला लागला असं आपण समजायचं. जसं रामचंद्रांवरच्या विश्वासाने सगळी अयोध्यापुरी ही त्याची भक्त झाली आणि हळूहळू उद्धाराच्या मार्गाला लागली. आता जो जसा अभ्यास करेल, जशी साधना करेल, त्याप्रमाणे कमी जास्त वेळात त्याचा उद्धार होणार, पण त्या मार्गाला लागला असं म्हणता येतं. तसं या ठिकाणी त्यांनी जे म्हटलं आहे, पुरी वाहिली सर्व जेणे विमानी विमानात घालून सगळ्यांना वैकुंठाला नेलं. ह्याचा अर्थ वैकुंठाला जाण्यासाठी काय करायला पाहिजे हा मार्ग दाखवला आणि त्याप्रमाणे ती मंडळी त्या मार्गाला लावली. कारण रामराज्य प्रसिद्ध आहे, त्याचं वर्णन आलेलं आहे, काय होतं त्या काळामध्ये वाल्मिकी रामायणात आहे, सर्व रामायणात आहे. म्हणून आपल्यालाचकडे सुद्धा नेहमी रामराज्य असा शब्द वापरला जातो की ज्या राज्यामध्ये अतिशय सर्व तऱ्हेनं सुख संतोष आनंद होता, भक्ती होती, अशा तऱ्हेचं रामराज्य होतं. म्हणून त्यांनी असं म्हटलं पुढे की नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, म्हणून हा राम जो आहे त्याला दासाचा अभिमान आहे आणि म्हणून तो आपल्या दासाची कधीही उपेक्षा करत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही, सदैव त्याच्या पाठीशी असतो. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे, पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना. संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101, 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
0: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्तिरचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च, यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ, तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति, पञ्चेतान् संस्मरेन् नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुःकरे कङ्कणं. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा, आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा. मम गोपालकृष्णभगवान् की जय.
2: कर्मधर्म संयोगानी एके दिवशी या गुराख्यानी सकाळी सगळ्या पराठे ब्राह्ममुहूर्तावरती उठलेला आहे. गंगेमध्ये स्नान केलेले आणि गंगेमध्ये जेव्हा बुडी मारली, बुडी मारून एकदम वरती पाहिलं तर गंगेच्या काठावरती त्याला आपले गुरु दिसलेले. एक वटवृक्ष दिसलेला आहे, अंगावरती भव्य वस्त्र धारण केलेली, हातामध्ये दंड धारण केलेला आहे, डाव्या हातामध्ये कमंडलू आहेत, पायामध्ये खडावा आहेत, कपाळावरती भस्म आहे, डोक्यावरती जटा धारण केलेल्या आहेत. तेव्हा या गोरख्याला वाटलं की निश्चित हेच आपली गुरु आहेत, म्हणून तो लोकर गंगेच्या वरती आलेला आहे. आणि धावत धावत जर कुठे गेला असेल तर संत महात्म्यांच्या जवळ गेलेला आहे. आणि संत महात्म्यांच्या जवळ जाऊन पहिल्यांदा साष्टांग दंडवत घातलेला आहे. दंडवत घातल्यानंतर पुन्हा उठला, पाहिलं तर त्याची पूर्वस्मृती जागृत झाली की माझ्या गावामध्ये जे संत महात्मे पाहिले होते ते संत महात्मे आज हरिद्वार मध्ये आहेत. तेव्हा तो गुराखी उठलेला आहे आणि महाराजांना जोडून हात जोडून नमस्कार केलेला आहे. तेव्हा स्वामींना सांगितलं की महाराज, तुम्हीच जर माझ्या गुरु होता तर तेव्हा मला गावामध्येच का गुरुपदेश केलेला नाही, मला यावेळेस तीर्थयात्रा कशा करता करायला लागले. तेव्हा संत महात्म्याने सांगितलं की बाबा, तू गावामध्ये कसा होतास, तुझं अंतकरण कामक्रोधाने मलिन झालेलं होतं. जोपर्यंत चित्तशुद्धी होत नाही तोपर्यंत ते चित्त ज्ञानग्रहण करणार नाही. आणि आज तू तीर्थयात्रा केलेली, आज तुझं चित्त शुद्ध झालेलं आहे. जेव्हा गुरूंची लक्षणं सांगितली होती ती गुरूंची लक्षणं त्या ठिकाणी माझ्याजवळ होती. माझ्या सुद्धा डोळ्यातून तेज बाहेर पडत होत, माझ्या सुद्धा अंग प्रत्यंगातून सुगंध बाहेर पडत होता, मी सुद्धा लोकांना ज्ञानाचा उपदेश करत होता. तेव्हा फक्त तुला बघण्याची दृष्टी नव्हती आणि ती बघण्याची दृष्टी आज हरिद्वारला प्राप्त झालेली. अनेक प्रकारचा उपदेश केलेला आहे. बाबा, या कलियुगामध्ये सर्व माणसं ही दुःखाने हुरपळलेली आहेत. या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे केवळ हरिनाम. काय दुःखमे सुमिरण सब करे, सुखमे करे ना कोय, जो सुखमे सुमिरण करे तो दुःख काय को होय. दुःखामध्ये सगळी जण परमेश्वराचं नामस्मरण करतात पण सुखामध्ये कोणी करत नाही. जो मनुष्य सुखामध्ये नामस्मरण करेल त्याचं दुःख होणारच नाही. तुम्ही म्हणा आम्ही तो दररोज नामस्मरण करतो, आम्हाला कसं दुःख होतं. कबीर महाराज म्हणतात काय, राम नाम सब कुछ जपत है ठक ठाकूर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद चरे वो नाम कुछ और. नामस्मरण सगळेच करतात. चोर सुद्धा म्हणतो भगवंता आज माझी चोरी सफल व्हावी. पण ज्या हेतूनी ज्या नामस्मरणाने ध्रुवबाळाने अडळपण प्राप्त करून घेतलेले, ज्या प्रल्हादाने भगवान नरसिंहाला प्राप्त करून घेतलेले, त्या नावाची प्रचिती काही निराळी, त्या नामाची महिमा काही निराळी. संत महात्मे त्या गुरखाला अत्यंत उपदेश करतायत. या कलियुगात सगळे दुःख सुख दुःखाने होरपळलेले आहेत, पण ज्यांनी गुरुचरणांचा आश्रय केलेला आहे. बघा, जात्यातली सगळी दारी भरडली जातात, सुपातली जाणी जात्यात भरडली जातात, पण या सुपातली काही असे दाणे असे हुशार असतात की ती भरडल्या जात नाही. ती जाती ती दाणे काय करतात, त्या जात्यामधला जो लहानसा खुंटा असतो त्या खुंट्याच्या आश्रयाला राहतात. त्यांना भरडायचं असेल तर पहिल्यांदा पाळवरती केलं पाहिजे, नंतर ती दाणी बाहेर काढली पाहिजे, तर ते भरडल्या जातील. तसं या कलियुगामध्ये ज्यांनी गुरुचरणांचा आश्रय केलेला आहे तो निश्चितच या सुखदुःखातून खुरपळून जाणारच नाही. गुरु शक्ती ही फार विलक्षण आहे. गुकारस्तंधकार स्यात ऋकारस्तनिवर्तक. गुरु जर काय करत असतील, पहिल्यांदा अज्ञानरूपी अंधकार घालून ज्ञानरूपी ज्ञानामृत त्याला प्रशन करून देतात. ज्यांच्या अंतकरणातून भीतीचा लवलेश नाही, भीतीचा लवलेश सुद्धा राहत नाही. अनेक प्रकारे उपदेश करतात. बाबा, संन्यासी महात्मा म्हणतात, जेव्हा तुला तप करायचं असेल तेव्हा एकांतामध्ये जाऊन तप कर. तप एकानी करायचंय, अभ्यास दोघांनी करायचंय, गायन तिघांनी करायचंय, प्रवास चौघांनी करायचंय, आणि निर्णय पंचांनी घ्यायचंय. तपश्चर्या, हा तपश्चर्या ही एकानी करायची, अभ्यास हा दोघांनी करायचा. काय कुठे शंका आली तर बाबा दुसऱ्याकडून विचारून त्या शंकेचं निरसन करता येतं. तप एकानी, अभ्यास दोघांनी, गायन तिघांनी करायचंय. एकानी पेटी वाजवायचं, दुसऱ्याने तबला वाजवायचं, आणि तिसऱ्यांनी गायचंय. प्रवास चौघांनी करायचा आहे, आणि निर्णय पंचांनी घ्यायचंय. कारण पंचांनी घेतलेला निर्णय हा कधी असत्य ठरू शकत नाही. दत्तगुरूंनी अनेक प्रकारे गुरु केलेले आहेत, 24 गुरु केलेले आहेत, त्याच्यामध्ये एका कन्येला गुरु केलेले. तेव्हा या निमिराजांनी अवधूताने विचारलं, बाबा तुम्ही सगळ्यांकडून काही ना काहीतरी ज्ञान ग्रहण केलेले, पण या कुमारिकेपासून काय ज्ञान ग्रहण केलेले? तेव्हा हे दत्तगुरु निमिराजाला सांगतात, बाबा या पृथ्वीतलावरती मी असं भिक्षा मागत येणार असताना एका ब्राह्मणाच्या घरी गेलो, आणि ब्राह्मणाच्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी एक विलक्षण कर्म पाहिलं. ज्या ब्राह्मणाच्या घरी ते ब्राह्मण देवता आणि त्यांची पत्नी बाजारात खरेदी करण्याकरता गेलेली होती. कारण आज त्या मुलीला वर संशोधन करण्याकरता, वर त्या मुलीला पाहण्याकरता येणार होती. म्हणून बाजारातून काहीतरी आणावं अशा प्रकारचा विचार करून पती पत्नी ही बाजारात गेलेली होती, आणि मुलगी ही एकटी होती घरामध्ये, आणि पाहुणे मंडळी आलेली होती. तेव्हा भगवान दत्तात्रय ही बाजूला बसून पाहत होते. या कुमारिकेनी सगळ्या पाहुण्यांचं स्वागत केलेलं आहे, पाणी दिलेलं आहे. आता या पाहुण्यांना काहीतरी खायला करावं म्हणून ती स्वयंपाकघरात गेलेली. 18 विश्व दारिद्र्य घरामध्ये, घरामध्ये काही नाही, भात करण्याकरता तांदूळ सुद्धा नाही, साळी होत्या, त्या साळीचं आता खंडन करावं लागेल. म्हणून या कुमारिकेने जर काही केलं असेल तर साळी घेतलेल्या आहेत, आणि साळी घेऊन ती कुटायला लागलेली. जेव्हा कुटायला लागलेली तेव्हा हातामध्ये काकणाचा आवाज व्हायला लागलेला आहे. तेव्हा या कुमारिकेने विचार केला की बाबा ह्या काकणाचा आवाज होतोय, आणि काकणाचा आवाज झाल्यामुळं या पाहुण्यांना कळेल की बाबा या ब्राह्मणाच्या घरी 18 विश्व दारिद्र्य, ते मला स्वीकार करणार नाहीत. म्हणून ही कुमारिका जर कुठे गेली असेल तर घराच्या मागच्या बाजूला पडसामध्ये गेलेली, आणि त्या ठिकाणी कुठायला लागलेली. कुठता कुठता त्या कुमारिकेने विचार केला, बांगड्याचा आवाज व्हायला लागलेला आहे. म्हणून त्या कुमारिकेने काय केलं, 4 बांगड्या हातामध्ये ठेवलेले आहे. परत कुठायला लागलेली, परत आवाज व्हायला लागलेला आहे. म्हणून परत 2 काढल्या, परत 2 ठेवलेल्या आहेत केवळ. त्या दोन्ही बांगड्याचा आवाज व्हायला लागलेला आहे. म्हणून एक बांगडी काढली आणि एका बांगडी हातात ठेवलेली, तेव्हा आवाज बंद झाला. तेव्हा भगवान दत्तात्रयांनी या कुमारिकेकडून एकांतात राहण्याचा गुरुमंत्र घेतला. एक एव चरे तस्मात कुमार्या इव कंकणः. भगवंताला प्राप्त जर करून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा एकांतात जावं. कारण एकांतात गेल्यानंतर कुणाशी वाद नाही, संवाद नाही. तपश्चर्या जर काही करायचं असेल, एकट्याने करायची तपश्चर्या. भगवान दत्तात्रयांनी त्या कुमारिकेकडून हा गुरुमंत्र घेतलेला आहे. किंवा तपश्चर्या जर करायचं असेल, एकांतात जाऊन तपश्चर्या करायची. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा संवाद नाही. तेव्हा हे गुरु अनेक प्रकारे उपदेश करतायत. त्या गुरु महाराजांनी त्या शिष्याला अनेक प्रकारचा उपदेश करून सांगितलं की बाबा या कलियुगामध्ये तारक मंत्र रामकृष्ण हरी या मंत्राचा जप कर बाबा. कारण तो गुराखी म्हणतो महाराज आजपर्यंत गायींची सेवा केलेली आणि गायींची सेवा केल्यामुळे कुठल्या प्रकारची विद्या ग्रहण झालेली नाही. मी कुठल्या प्रकारचं शास्त्राध्ययन केलेलं नाही, वेदाध्ययन केलेलं नाही, कुठल्या प्रकारचे ग्रंथ वाचलेले नाही. तेव्हा गुरु महाराजांनी सांगितलं बाबा तू काय कर, केवळ रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करत जा. या मंत्र हा कसा आहे, तारक मंत्र आहे. भगवान शंकर स्वतः तारक मंत्राचं नाव जप करतात आणि हा तारक मंत्राचा जप करत असताना भगवान शंकर स्वतः काशीमध्ये गेलेले आणि काशीमध्ये जाऊन तर काय करत असेल, प्रत्येक प्राणी मात्रांच्या कानामध्ये मोक्ष मंत्र देतात. म्हणून काशीला मोक्षपुरी म्हटलेली आहे. भगवान आचार्यांना एका ग्रहस्थांनी प्रश्न विचारला बाबा कुठं राहावं, तर आचार्य म्हणतात कुत्र विधी यो वासहा, म्हणजे कुठं जाऊन राहावं. भगवान शंकरा म्हणतात सज्जन निकटे अथवा काश्याम, एक तर सज्जनांच्या संगतीमध्ये जाऊन राहावं नाही तर सर काशीला जाऊन राहावं म्हणले. कारण संत सज्जनांच्या संगतीमध्ये त्यांची सेवा घडेल, सेवेनी मन हे स्वच्छ होईल, अंतकरण हे कुठल्याही कर्मामध्ये लिप्त राहणार नाही. कारण मन हे मनुष्याला कुठे घेऊन जाईल काय सांगता येत नाही. इंद्रिय वृत्ती अत्यंत चंचल आहे. कारण कुठलीही कामना ही नेत्राच्या द्वारे मनामध्ये प्रवेश करते. कुठल्याही प्रकारचा शास्त्रकार कुठल्याही प्रकारची प्रत्यक्ष होण्याकरता त्याच्या काही कृती सांगतात, एकदम गोष्ट कुठलीही प्रत्यक्ष होत नाही. पहिल्यांदा आत्म्याचा आणि मनाचा संयोग होतो, आत्मा मनसा संयोजते. नंतर मनाचा इंद्रियाचा संयोग होतो, इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग होतो तेव्हा प्रत्यक्ष होतो. आत्मा मनसा संयोजते मन इंद्रियेण इंद्रिय इंद्रियमर्थेन तथा प्रत्यक्षम. आत्म्याचा मनाचा संयोग, मनाचा इंद्रियाचा संयोग, इंद्रियाचा विषयाचा संयोग तेव्हा प्रत्यक्ष होतो. म्हणून पहिल्यांदा जर काय करायचं असेल तर मनाला ताब्यात करायचं. कारण मन हे कशावर मोहित होईल काही सांगता येत नाही. अनेक प्रकारचा संत महात्मे विचार करतात. तेव्हा या संत महात्म्यांनी त्या गुराख्याला सांगितलं बाबा मी तुझ्यासारखा तू जसा या तीर्थयात्रेमध्ये भिक्षाटन करत असताना फिरत होतास तेव्हा मी सुद्धा भिक्षा मागूनच खातो आणि कर्मधर्म संयोगाने एका गावात मी भिक्षा मागण्याकरता गेलेलो. भिक्षा मागावी आणि संध्याकाळच्या वेळेला कुठल्या तरी मंदिराचा आश्रय करावा. करतल भिक्षा तरुतल वासहा, हातामध्ये जेवढं बसेल तेवढं ग्रहण करावं आणि झाडाच्या आश्रयाला जाऊन निद्रा घ्यावी. तेव्हा हे संत महात्मे सांगतात की बाबा मन हे कशावर मोहित होईल काय सांगता येत नाही. तेव्हा कर्मधर्म संयोगाने मी त्या गावामध्ये गेलेलो होतो आणि संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ होती. आजीबाई हातामध्ये माळ होती, नामस्मरण करत होते आणि नामस्मरण करत असताना ही नातवंडाजवळ खेळायला लागली होती. सगळी आपल्या नातवंडांच्या बरोबर दुसऱ्या घरातलं एक बालक त्या ठिकाणी आलं होतं. आता लहान मुलं खेळता खेळता ती लागली भांडायला. भांडायला लागल्यानंतर या आजीबाईने स्वतःच्या हातातली माळ ही खाली ठेवली आणि खाली ठेवल्याबरोबर जो बाहेरचा मुलगा आला होता त्याला म्हणली जा रे शेबड्या तू जा म्हणली घरी माळ्यावर आता बरोबर भांडू नकोस. हे जेव्हा त्या आजीबाईचं बोलणं ऐकलं तेव्हा त्या पोराची आई आली त्या आजीबाई बरोबर भांडायला. ती म्हणली का गं बाई तुझ्या बाया नातवंडच्या नाका चिमडून नाही म्हणली माझ्या पोराला शेबड्या म्हणतीस. तेव्हा ती आजीबाई म्हणती भाई तुझ्या नाम तुझ्या पोराच्या नाकात शेंबड आहे माझ्या ना पोराच्या नाकात शेंबड आहे पण माझ्या नातवाच्या नाकातला शेंबड अतिशय पांढरा शुभ्र आहे म्हणले. तेव्हा संत महात्म्यांनी विचार केला किंवा अंगंगलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातन तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचत त्याशा पिंडम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते संप्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षते डुकेय करणे. डोक्यावरची केस पांढरे झालेली आहेत, दातांनी मुखातील आपली जागा सोडलेली, वृद्धापकाळ काठी घेऊन आलेला आहे तरी अजून अंतकरणातला मोह जात नाही. शेमडावरती मोह ठेवण्यासारखं काय आहे पण या आजीबाई शेमडावरती मोह ठेवलेलं. मन हे कशावरती मोहित होईल काही सांगता येत नाही. तेव्हा संत महात्मे अनेक प्रकारचा उपदेश करायला लागलेले जेणेकरून शिष्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञान होईल. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. ज्ञानादेव कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरते जन, ज्ञान हे सर्व कर्माचा नाश करतं, अशेष कर्मांचा नाश करतं, म्हणून कुठल्याही कर्मामध्ये आसक्ती ठेवायची नाही. संसारामध्ये कसं राहायचंय, पद्मपत्र मिवांभसा, जसं कमळ पाण्यामध्ये राहतं पण पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही, त्याप्रमाणे संसारामध्ये राहायचंय पण संसारामध्ये कुठल्याही दुःखाने आसक्त व्हायचं नाही. पुलस्ती महर्षी भीष्माचार्यांना अनेक प्रकारच्या कथा सांगतायत. तेव्हा भीष्माचार्यांनी विचारलं कि बाबा, अनेक संत महात्मे भगवंताच्या भक्तीने तरुण गेलेले ऐकलं महाराज, पण या पद्मपुराणामध्ये एक विचित्र कथा म्हणजे शूद्राचं स्वर्गारोहण. हा शूद्र स्वर्गारोहणाला कसा गेला, कारण पांडवांचं स्वर्गारोहण झालं ही कथा ऐकलेली होती. पांडव हे सदेह स्वर्गाप्रत गेलेले होते. तेव्हा पुलस्ती महर्षींनी भीष्माचार्यांना सांगितलं, हा शूद्र याची पत्नी सुमना, जिचं मन अत्यंत विशाल आहे, हृदय अत्यंत विशाल आहे, हा शूद्र काय करायचा, प्रपंच करायचा आहे, पण प्रपंच कसा करायचा, अत्यंत निर्लोभी प्रमाणे प्रपंच करायचा आहे. प्रारब्धामध्ये जे असेल जे मिळेल त्याच्यावरती तो राहायचा, कुठल्याही प्रकारचा लोभ करायचा नाही. अतिलोभो न कर्तव्य लोभन नैव परित्यजेत अतिलोभाविभूतस्य चक्रम भवति मस्तके. अत्यंत कधीही लोभ करायचा नाही, कारण लोभ जर परिपूर्ण झाला नाही तर मनुष्याच्या अंतकरणामध्ये क्रोध निर्माण होतो.

अशा प्रकारचा राहून आपली जीवनयात्रा चालवायचा। एके दिवशी हा शूद्र नदीवरती स्नान करण्याकरता निघालेला आहे आणि त्याचं कर्मधर्म संयोग असं की त्या ठिकाणी नारळाची करवंटी पडलेली होती आणि त्या नारळाच्या करवंटीमध्ये एक सोन्याचं नाणं होतं। तर या शूद्रांनी त्या नाण्याकडे पाहिलं, स्वयं स्वतःच्या पायांनी त्या नाण्यावरती माती ढकलली आणि पुन्हा हा शूद्र नदीवरती स्नान केलेले आणि परत घरी गेलेला आहे। तेव्हा भगवंतांनी सुद्धा विचार केला की या शूद्राची परीक्षा पाहावी म्हणून भगवंत स्वतः क्षपणकाच्या रूपाने म्हणजे भिक्षुकाच्या रूपाने या पृथ्वीवरती अवतरित झालेले आणि ज्या नगरामध्ये हा शूद्र राहत होता त्या नगरामध्ये जाऊन स्वतः भिक्षुक रूपाने भगवान या सगळ्या लोकांचं भाग्य सांगायला लागलेले आहेत, भविष्य सांगायला लागलेले आहेत। सगळी गावातली मंडळी या क्षपणकाजवळ यायची, भिक्षुकाजवळ यायची, आपलं आपलं भाग्य विचारायचं। तेव्हा ही कुजबूज त्या शूद्र पत्नीच्या कानावरती गेलेली आहे। तेव्हा त्या पत्नीने विचार केला की बाबा सगळे गावातली मंडळी जात आहेत, आपल्या आपल्या भाग्याचा विचार करतायत, आपलं आपलं भविष्य जाणून घेत आहेत, आपण सुद्धा आपलं भविष्य जाणून घ्यावं म्हणून ती शूद्र पत्नी त्या भिक्षुकाजवळ गेलेली आणि भिक्षुकाजवळ जाऊन म्हणते महाराज मी शूद्राची पत्नी आहे, एका शूद्राची पत्नी आहे, माझा उत्तम कुळात जन्म झालेला नाहीये आणि जेव्हापासून शूद्रकुळाचा जन्म झालेला आहे पण जेव्हापासून माझ्या पतिराजांच्या बरोबर माझा विवाह झालेला आहे तेव्हापासून पतिराज कुठल्याही प्रकारचं कर्म करत नाहीये, निर्धन अवस्था आहे आमची। तेव्हा महाराज माझ्या भाग्यामध्ये धन आहे की नाही सांगा म्हणजे। तेव्हा त्या भिक्षुकांनी सांगितलं की बाई आज तुझ्या नशिबामध्ये धन होतं पण तुझ्या पतीनी त्या धनाची अवहेलना केलेली म्हणून तुला निर्धन असं जीवन जगावं लागेल। हे त्या शूद्राच्या पत्नीने ऐकलं आणि स्वतः घरी गेलेली आणि आपल्या पतीराला विचारलं का महाराज आज तुम्ही काय धन पाहिलं होतं का। तेव्हा या शूद्राला काय कळे ना की मी जे धन पाहिलं होतं ते माझ्या पत्नीला कसं कळालं। तेव्हा तिने सांगितलं की महाराज आपल्या गावामध्ये एक भिक्षुक रूप भिक्षुक आलेले आहेत आणि ते भिक्षुक आपलं भविष्य सांगतायत म्हणून ती शूद्राला बरोबर घेऊन गेलेली आणि शूद्राला बरोबर घेऊन गेल्यानंतर पहिल्यांदा शूद्र पत्नीनी त्या भिक्षुकाला नमस्कार केलेला आहे आणि पुन्हा शूद्रांनी नमस्कार केला। शूद्रांनी नमस्कार केल्यानंतर त्या भिक्षुकाला विचारलं की महाराज हे माझी पतिदेव आहेत आणि यांना आज धन सापडलेलं होतं, सोन्याचं नाणं सापडलेलं होतं। तेव्हा भिक्षुकाकडे पाहिलं आणि भिक्षुकांनी मूक संमती दिलेली, नुसते मान हावलेली, हो महाराज आज मला धन सापडलेलं होतं। तेव्हा या भिक्षुकांनी विचारलं बाबा तू धनाचं काय केलंस त्या। तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा मी माती मातीवर ढकलून टाकली म्हणले, सोने नाणे आमा मृत्यूके समान, जरी ते सोनं असलं तरी ते मला माती रूपाने दिसायला लागलेले म्हणून मी मातीवर माती ढकलून टाकली म्हणले महाराज। ते धन घरी घेऊन आलेलो नाहीये कारण ते धन कुणी आणून ठेवलेलं होतं, काय ठेवलेलं होतं काही माहिती नाही, कारण अन्यायाने जे धन येतं ते संपूर्ण कुलाचा नाश करून टाकत म्हणून त्या धनाला स्पर्श सुद्धा मी केलेला नाही महाराज। अन्यायन उपार्जनंतव्यम दशवर्षाने तिष्ठती प्राप्ती येतो एकादश वर्षे समूलंच विनश्यते म्हणून त्या धनाचा मी स्वीकार केलेला नाही महाराज। तेव्हा या भिक्षुकांनी या शूद्राची परीक्षा पाहिली, अरे बाबा निर्धन मनुष्याकडे आपले सगळे रसोयरे सुद्धा विमुख होतात बाबा म्हणून संसारामध्ये धनाची आवश्यकता आहे, तू धनाचा स्वीकार कर कारण धन जर नसेल तर आपले बंधू सुद्धा ओळखणार नाहीत, घरची स्त्री सुद्धा आपला त्याग करील, मुलं बाळ सुद्धा आपल्याला ओळखणार नाहीत। यस्यास्ति वित्तम स नरः कुलीनः स पंडितः स श्रुतवान गुणज्ञः स एव वक्ता सच दर्शनीयः सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ति। ज्याचा जो धन आहे तोच खरा पंडित आहे, भली तो मूर्ख का असे ना पण धन आहे तो पंडितच आहे, तो उत्तम प्रकारचा वक्ता आहे, अनेक प्रकारचे गुण ज्याच्याकडे आहेत तो उत्तम कुळातला असेल कारण धन आहे त्याच्याकडे, सर्व प्रकारची गुण ही धनाच्या आश्रयाने राहतात म्हणून तू धनाचा स्वीकार कर। तेव्हा या शूद्रांनी त्या भिक्षुकाला सांगितलं की महाराज आता या मायामोहामध्ये मला अडकू नका म्हणे कारण धन हेच संसाराच्या बंधाकरता कारण होतं।
धन मिळवलं तर उद्या त्या

0: संरक्षणाची चिंता माझ्या मागे लागेल. धन मिळवणं हे सोपं आहे, त्याचं संरक्षण करणं हे फार अवघड आहे. तेव्हा निर्धन असणारा मी अत्यंत सुखी. उद्या धन आलं तर त्या धनाची भागीदारी होतील माझी बांधव. उद्या माझ्या घरी दरोडा पडेल, चोर चोरी करण्याकरता येतील आणि त्या धनाच्या द्वारे माझाही नाश होऊन जाईल. म्हणून महाराज आता या धनाच्या लोभामध्ये मला घालू नका. आजपर्यंत जे जीवन ते उत्तम प्रकारे चाललेले निर्लोभी जीवन मी जगलेले आहे, आता कुठल्याही प्रकारचं धन नकोय. तेव्हा ही शूद्र पत्नी बाजूला बसून ऐकत होती आणि शूद्र त्या भिक्षुकाला सांगतोय की महाराज धन धन जे म्हणतात ते धन आणि ती इथंच राहणार आहे. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कुणी, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून. अंतकाळी एकटा निघून जाशील. धना आणि भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वार जनस्मशाने देहस्थितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. अनेक प्रकारची संपत्ती मिळवलेली, स्थावर धन मिळवलेले, खूप संपत्ती मिळवलेली, पण अंतकाळी ही संपत्ती या पृथ्वीवरतीच राहणार आहे. धना आणि भूमौ, खूप गाई वासर जमा केलेली, दूध दुग्ध खूप घरात आणून ठेवलेलं आहे, गाई म्हशींचा सांभाळ केलेला आहे, पण ती म्हशी गाई म्हशी सुद्धा कुठपर्यंत, जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत या गाई म्हशी आपल्याला दिसतील. पण अंतकाळी आपल्याला जेव्हा आपण परयात्रेकरता निघू, परलोक गमनाकरता निघू, तेव्हा ह्या गाई म्हशी सुद्धा गोठ्यातच राहणार आहेत. आपल्याबरोबर कोणी येणार नाही. पशवष्ट गोष्टी, ज्या पत्नीला जीवनभर आलिंगन दिलेले, ज्या पत्नीला सोडून एक क्षण सुद्धा मी राहिलेलो नाही, ती पत्नी सुद्धा कुठं? अंतकाळी फक्त घराच्या दरवाजापर्यंत. भार्या गृहद्वार, मी आजपर्यंत सगळ्यांना आपलं आपलं म्हणलं. माझे सगळे संबंधी, भाऊ बहीण सासू सासरे पुतणे काका काकू जे काय आहे माझ्या संबंधी, जे सगळे सोरे, ते सुद्धा कुठपर्यंत? स्मशानापर्यंत. ज्या देहाला अनेक प्रकारची उत्तम पंचपक्वान्न खाऊन या देहाला धष्टपुष्ट केलेले, हा देह सुद्धा कुठपर्यंत? जोपर्यंत चितेवरती ठेवत नाही तोपर्यंत हा देह. आणि अंतकाळी फक्त कर्म बरोबर येणार आहे. देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. जसं मनुष्याचं कर्म असेल त्याप्रमाणे मनुष्य हा परयात्रेकरता निघतोय. म्हणून आता या धनाच्या मोहामध्ये घालू नका महाराज. तेव्हा या शूद्राचं बोलणं ऐकलं आणि भगवंतानी त्या ठिकाणी काय केलं असेल, तर ह्या भिक्षुकाचा वेष टाकून दिलेले आणि स्वतः चतुर्भुज नारायणाचं रूप धारण केलेले, आकाशातून दुमदुबी वाजायला लागलेले आहेत आणि भगवंताचं पुष्पक विमान त्या ठिकाणी आलेले आणि या शूद्राला घेऊन भगवान कुठे गेले असतील तर वैकुंठधामाला गेलेले. गोपाल कृष्ण भगवान की जय.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पद्मपुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। गणपतराव जोशी यांच्या घराजवळ एक औदुंबराचं झाड होतं। औदुंबराच्या परिसरात मोकळी जागा होती आणि ह्या औदुंबराच्या झाडाखाली खूप वेळेला स्वामी येऊन बसत। स्वामी आले की स्वामींभोवती लोक जमत। ह्या भक्तांमध्ये गणपतराव जोशी, गोपाळ भट भिडे, मिरजकर, चोळाप्पा, बाळाप्पा ही स्वामींची निकटवर्ती सेवेकरी मंडळी असत। त्यांच्या मनात एकदा आलं की स्वामी जिथे नित्य बसतात त्या जागेवर स्वामींच्या पादुकांची स्थापना करावी, तिथे मठ बांधावा। प्रश्न पैशाचा होता। सर्वांनी ह्यासंबंधी विचार केला। मनातले विचार प्रकट कसे करायचे हे त्यांचं त्यांनाच कळेना। अंतर्ज्ञानी स्वामींनी हे ओळखलं आणि स्वामी आपल्या परमभक्तांना म्हणाले, मठ बांधून पादुकांची स्थापना करा। सर्वांना आश्चर्य वाटलं की स्वामींनी आपल्या मनातले विचार ओळखले कसे। भक्तमंडळींनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि चिंतेच्या सुरात म्हणाले, स्वामी, मठाच्या उभारणीसाठी पैसे कुठून आणायचे हा खरंतर आमच्या पुढे प्रश्न आहे। स्वामी म्हणाले, काळजी कशाला करता, भिक्षेची झोळी गळ्यात बांधा आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असं म्हणत गावातून फिरा, पाहिजे तितके पैसे गोळा होतील। स्वामींची आज्ञाप्रमाण मानून भक्तमंडळी गावभर हिंडली। आजूबाजूच्या गावातून त्यांनी भक्तीची झोळी फिरवली। खूप पैसे गोळा झाले, मठाची स्थापना झाली। पादुकांची पूजा अर्चा करून प्राणप्रतिष्ठा करताना स्वतः स्वामी जातीने हजर झाले। भक्तांची इच्छा पूर्ण झाली। मठासमोर एक सभामंडप बांधावा असं मनात आलं आणि त्या दरम्यान अक्कलकोटात स्वामींचे एक परमभक्त आले। त्यांचं नाव विनायक वासुदेव जोशी। त्यांना प्रेरणा झाली आणि त्यांनी सभामंडपाचा खर्च एक रकमी दिला। समर्थांनी भक्तांची मठ संकल्पना पूर्णत्वाला नेली। स्वामींच्या साक्षीने मठ उभा राहिला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की तुम्ही कोणाच्या संगतीत आहात ह्यावर तुमचं आयुष्य तोललं जातं। संत संगतीत राहिलात तर केवळ भगवंत विचाराने प्रत्येक श्वास घेतला जाईल, नामाचं महत्व कळेल, संपूर्ण वेळ नामस्मरणात आपोआप जाईल। तुमच्या आयुष्याला भगवंत विचारांनी भरलेला सुंदर आकार मिळेल। थोडक्यात सांगायचं तर संत संगतीचा आपल्या मनावर आणि एकूणच अस्तित्वावर खूप खोलवर परिणाम घडतो। त्याचे साद पडसाद आपल्या एकूणच जगत असलेल्या आयुष्यावर पडतात। म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की त्यासाठी अखंड नामात गर्क राहा, नामाची संगत धरा, तरच भगवंत दर्शन घडेल। आनंदाने आपलं आयुष्य जगण्याची हीच एक भक्ती खूण आहे। नामच आपल्याला शेवटी तारून नेणार आहे हा विश्वास फक्त संतच देतात। त्यासाठी संत संगत आवश्यक आहे। खूप कष्ट घेतल्यानंतर नामाचं महत्व पटतं। नाम सहजासहजी मुखात कधी येत नाही, त्यासाठी प्रथम नामाची ओढ निर्माण व्हावी लागते।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये.